0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला।

सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 अर्थात 16 मे 2026. आजच्या प्रसारण सभेत मी भाग्यश्री गोसावी आपलं स्वागत करते. पहाटेचे 5:51 होत आहेत. आरंभ करूया मंगलसुरांनी.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जौनपुरी या रागातली धून आत्ताच आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 आणि 10 सेकंद झाले आहेत. गिरवाणवाणी या सदरात ऐकूया वीरभक्ती स्तोत्र समूह स्वरात.

0: समूह स्वरात आत्ताच आपण ऐकलं वीरभक्ती स्तोत्र. गिरवाणवाणी या सदरात श्रोते हो, उद्या आपण ऐकणार आहोत पारंपरिक सूर्याष्टकम शोभना तांबे यांच्या स्वरात. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

मध्यम लहरी 378°7.8 मीटर अर्थात 792 kHz आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत गायिका विदुषी माणिक वर्मा यांचा आज जन्मदिन. त्यांच्या स्वरात ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना, संगीतबद्ध केली आहे बाळ माटे यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची रचना. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

निळकंठ अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेली अण्णा जोशी यांची रचना आपण ऐकली सुधीर फडके यांच्या स्वरात. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची रचना. संगीतबद्ध केली आहे राम फाटक यांनी. स्वर आहे कुमुद मोघे यांचा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी।

विदुषी माणिक वर्मा यांच्या स्वरात आपण ऐकली ग दि माडगुळकर यांची रचना. कार्यक्रमात ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना समूह स्वरात.

0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया चिंतन. यामध्ये ऐकूया द्वारकानाथ लेले यांचे विचार.
1: सन 2000 मध्ये तिसरं सहस्रक सुरू झालं. ते 2999 पर्यंत म्हणजे 1000 वर्ष चालेल. आजवरच्या 2 सहस्रकांपेक्षा या तिसऱ्या सहस्रकाचा वेग अधिक असेल. प्रत्येक सहस्रकाचे प्रश्न समस्या निराळ्या होत्या, त्यामुळे ते सोडवण्यासाठी योग्य असे उपाय किंवा मार्ग योजण्यात आले. आता तिसऱ्या सहस्रकातील प्रश्न किंवा समस्या निराळ्या असणार, मग उपाय किंवा मार्गही निराळेच असावे लागणार आहेत. उदाहरणार्थ, लढाई तलवारी गदा धनुष्यबाण यांचा वापर 15व्या शतकापर्यंत म्हणजे 2ऱ्या सहस्रकाच्या मध्यापर्यंत केला गेला. ही शस्त्र आता कालबाह्य ठरली आहेत, त्यांच्या जागी नवी प्रभावी शस्त्र आली. जी गोष्ट शस्त्रांची, तीच वाहनांची, शिक्षणाची, प्रत्येक क्षेत्राची. मग 9व्या सहस्रकासाठी योग्य असं तत्त्वज्ञानही नको का? कोणत्याही समाजाच्या किंवा संस्कृतीच्या उत्कर्षात तेथील तत्त्वज्ञानाचा वाटा मोठा होता असं दिसतं. म्हणूनच 2000 पूर्वकाळात वैदिक तत्त्वज्ञानानं भारतीय समाज, देश, संस्कृती श्रेष्ठ पातळीला पोचली होती. 2000 नंतर पहिल्या सहस्रकात बौद्ध जैन तत्त्वज्ञानाचा प्रभाव वाढला. 2ऱ्या सहस्रकात काहीशी गोंधळाची स्थिती होती, त्यामुळे भारतीय समाज घसरणीला लागला. आजही भारतीय समाजावर वैदिक, बौद्ध किंवा जैन तत्त्वज्ञानांपैकी कशाचा पगडा अधिक आहे हे सांगणं कठीण आहे. किंबहुना कोणत्याच तत्त्वज्ञानाचा नाही असं म्हणणं योग्य ठरेल. त्यामुळेच दैव, चमत्कार, मंत्रतंत्र अशा अंधश्रद्धांच्या पकडीत आज भारतीय समाज किंवा धर्म अडकल्याचं दिसून येतं. आता प्रश्न आहे तो, या अंधश्रद्धा 3ऱ्या सहस्रकातील नवे प्रश्न, नव्या समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरू शकतील का? सहस्रक 9 आहे म्हणून तत्त्वज्ञानही 9 हवं असं कोणीच म्हणू शकणार नाही, तसं शक्यही नाही. फक्त या 3ऱ्या सहस्रकातील प्रदूषण, लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, जाती

0: अव्यवस्था, दहशतवाद, निसर्ग बदल, स्वार्थ वगैरे महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारं तत्त्वज्ञान असावं एवढी साधी अपेक्षा आहे. आचार्य विनोबा भावे यांनी सुचवल्याप्रमाणे जुन्या भारतीय तत्त्वज्ञानाची फेरपाहणी करण्याची, त्यातील चांगलं असेल त्याचा पुरस्कार करण्याची आणि विज्ञान किंवा तर्काच्या कसोटीवर टिकू न शकणाऱ्या तत्वांचा त्याग करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ गीतेत किंवा गीताईमध्ये वर्णन केलेली एकादश म्हणजे 11 व्रते आजच नव्हे तर जगाच्या अंतापर्यंत उपयुक्त ठरणार आहेत. अशी सर्वकालीन उपयुक्त तत्व तिसऱ्या सहस्रकात हवीच, पण विशिष्ट देवाची किंवा शक्तीची फुलं, पूजा, नैवेद्य यांच्या सहाय्यानं आराधना केल्यास ती पावते व हवं ते देते, किंवा विशिष्ट मंत्रानं असाध्य आजार किंवा समस्या दूर करता येते, या कल्पना तपासून पाहायला हव्यात. समर्थ रामदासांनी सांगितलेला यत्न तो देव जाणावा किंवा प्रयत्न हाच परमेश्वर हा मंत्र तर नव्या सहस्रकाचा कानमंत्र ठरू शकेल. नवं सहस्रक विज्ञान सहस्रक आहे. अशावेळी विज्ञानेश्वरी कसं जगायचं ते सांगेल आणि ज्ञानेश्वरी कशासाठी जगायचं ते सांगेल.
1: द्वारकानाथ लेले यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या सदरात. श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभात वंदन हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:35 आपण ऐकू शकाल कार्यक्रम दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल. कृषीवाणी या सदरात 6:40 ऐकू शकाल कांदा पिकातील काढणी पश्चात रोग व्यवस्थापन या विषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या सदरात ऐकणार आहोत मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी टेनिस एल्बो याविषयी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी. 6:50 परिसर या सदरात सौर चूल, लेखन निवेदन धनंजय मुदगलकर यांचं सहभाग आहे. सीमंतिनी कुंडीकर, वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. सादर करते सदानंद कांबळी. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 9:30 मुंबई केंद्रावरून. गीत सदानंद डबीर, संगीत आरोही अगरकर, गायिका भाग्यश्री पांचाळे, गायक श्रीरंग भावे, सादर करते राजेश शेजवळे. निर्मिती सहाय्य निकिता तांबे यांचं, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकणार आहात. आजचा विषय आहे हायपर टेन्शन. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकणार आहात. आजचा विषय आहे हायपर टेन्शन. डॉक्टर अनुजा मुळे हृदय विकार तज्ज्ञ यांच्याशी श्रोत्यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा, सादर करते धीरज केदारी. 10:10 काही हिंदी भजनं आपण ऐकणार आहोत. 10:25 स्थानिक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी माणिक वर्मा यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बिलास खानी तोडी आपण ऐकणार आहात. 11:30 गाता रहे मेरा दिल यामध्ये हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ यामध्ये ऐकणार आहात पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुषंगाने संवाद चला कुटुंब जपूया, लेखिका प्रिया सफळे, सहभाग सारिका दांडगे आणि प्रिया सफळे यांचा. सादर करते विजय भुयार. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. याचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल 2:30.

0: सायंकालीन सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युववाणी, या सदरात स्टे ट्यून, या सदरात हिंदुस्थानी संगीत प्रकारातील सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम घननिळा लढीवाळा, लेखन निवेदन आरती गाढवे यांचं, सादर करते धीरज केदारी. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:30 वाजता सायन्स कॉर्नर, या मालिकेत पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या भारतीय विज्ञान क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेणारा खास कार्यक्रम शिलेदार भारतीय विज्ञानाचा. लेखन डॉक्टर सुलभा दुसाने, निवेदन स्वराली गायकवाड, निर्मिती सहाय्य सूरज हंजगे, सादर करते धीरज केदारी. 7:15 वाजता वृत्तविशेष, 7:30 वाजता माझं घर माझं शेत, या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी, या अंतर्गत सोयाबीन पीक उत्पादक प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद, यानंतर कृषीवाणी, कांदा पिकातील काढणीपश्चात रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि शेवटी बाजारभाव आपण ऐकणार आहात, सादर करते धीरज केदारी. रात्री 7:15 वाजता एक कलाकार, 9:15 वाजता समाचार संध्या, 9:00 वाजता न्यूज ॲट लाईन, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, 10:00 वाजता अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, यामध्ये आज ऐकणार आहोत पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं गायन. श्रोते हो ही हो याशिवाय नेहमीच्या वेळेत विविध बातमीपत्र प्रसारित आणि संक्षेपित केली जातील. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोतेहो, आज आहे 16 मे. या दिवशी घडलेल्या काही महत्वाच्या घटना कोणत्या ते पाहूया. 1665 साली या दिवशी पुरंदर किल्ल्याला दिलेरखानानं घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू झाला. 1929 हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असं नाव पडलं. 16 मे 1975 या दिवशी सिक्कीम भारतात विलीन झालं. यापूर्वी चोग्याल घराण्याचं इथं राज्य होतं. सिक्कीमच्या जनतेनं राजघराण्याविरुद्ध उठाव करून भारतात विलीनीकरणाच्या बाजूनं कौल दिला होता. 1975 जपानची जुनको तबेई ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली. यानंतरच्या काळात जुनको हिनं जगात 7 खंडांमधली सर्वोच्च शिखरं सर करणारी पहिली महिला बनण्याचा मानही मिळवला. भारतीय महिलांसाठी देखील आजचा दिवस महत्वाचा आहे. 1993 साली या दिवशी बचेंद्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेनं 7 मुलींसह 18 गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला आणि नवा जागतिक विक्रम नोंदवला.
2: उस समय अनसर्टेनिटी बहुत ही, इतनी अवेयरनेस नहीं थी. आज एक बटन दबा दो कंप्यूटर में, व्हाट एवर इन्फॉर्मेशन यू वांट टू गेट यू दैट इज इन फ्रंट ऑफ यू. वो अनसर्टेनिटी था उस टाइम पर. उस समय टेक्नोलॉजी एंड ऑल माउंटेनियरिंग के गेयर का जहाँ तक बात है इतना एडवांस नहीं था, और अवेयरनेस नहीं थी, एनकरेजमेंट नहीं था, ऐसा माहौल नहीं था. तो हर चीज टेस्ट करना है, यू हैव टू प्रूव योर सेल्फ, हर फ्रंट में आपको प्रूव करना है. एंड द सेंस ऑफ अचीवमेंट वॉज दैट मच मोर मोर मोर बिगर.
1: 1996 भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी सूत्र हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळं त्यांचं सरकार केवळ 13 दिवस टिकलं. 16 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1825 प्रसिद्ध गणिती केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. अमेरिकन अभिनेता हेनरी फोंडा यांचा जन्म 1905 साली या दिवशी झाला. 16 मे 1926 या दिवशी गायिका माणिक वर्मा यांचा जन्म झाला.

1931 भारतीय राजकारणी आणि माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचा जन्म. 1970 अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी. आज ज्यांचे स्मृतिदिन आहेत ती व्यक्तिमत्व ही आहेत फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचं निधन 1830 साली या दिवशी झालं. 1994 साहित्य समीक्षक माधव मनोहर. चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचं निधन 16 मे 1994 या दिवशी झालं. बाबुल मोरा स्ट्रीट सिंगर हा केएल सैगल यांची भूमिका असलेला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. तर एक पटकथा लेखक म्हणून 1986 साली आलेला एक चादर मैलीसी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

0: मुजम्मिल पटेल यांनी सादर केलेला दिनविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या सदरात ऐकूया कांदा पिकातील काढणी पश्चात रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण कांदा पिकातील काढणीपश्चात रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे काढणीपश्चात बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांमुळे कांदा पिकाचं 40% नुकसान होतं. कांदा पीक काढणीपूर्वी ते काढणीनंतरच्या रोगांपर्यंत योग्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं असतं. पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी हा बुरशीजन्य रोग शेतातील कांदा पिकावर आणि साठवणीतील कांद्यावर आढळून येतो. पांढऱ्या कांद्यावर जास्त प्रादुर्भाव दिसून येतो, त्यामुळे त्याच्या बाजारमूल्यामध्ये घट होते. रोगांच्या लक्षणामध्ये प्रामुख्याने कांद्यावर गडद हिरवा ते काळे ठिपके आणि रेषा दिसून येतात. हे ठिपके एकसारखे किंवा वेगवेगळे असू शकतात. या रोगाची बुरशी कांदा लागवडीतील शेतामध्ये उरलेला पालापाचोळ्यांमध्ये राहते आणि पुढील कांदा पिकावर आक्रमण करते. पोषक हवामान. या रोगासाठी जमिनीचा ओलसरपणा, आर्द्र हवामान, 20° सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पोषक असतं. पोषक हवामानात रोगाची वाढ लवकर होते. रोगाचा प्रसार प्रादुर्भावित बल्ब, पानं इत्यादी तसंच सिंचनाच्या पाण्यातून देखील होतो. प्रसार होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये ओलावा आणि तापमान हे मुख्य कारण मानलं जातं. 20 ते 26° सेल्सिअस तापमान आणि जास्त आर्द्रता या बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. काढणीनंतर कांदा ओलसर असताना साठवला तर रोग वेगाने पसरतो. हा रोग मातीतून पसरतो. जर आधीच्या पिकात रोगाचा प्रादुर्भाव असेल तर बुरशी जमिनीमध्ये जिवंत राहते. व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय करताना कांदा पिकाची फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रादुर्भावित क्षेत्रामध्ये किमान 3 ते 4 वर्ष कांदा लागवड करू नये. कांदा पूर्ण पक्व झाल्यावरच तो काढावा. पांढरा कांदा कडक उन्हात वाळवू नये. तो सावलीत किंवा हवेशीर ठिकाणी 7 ते 10 दिवस चांगला सुकवावा. उन्हात वाळवल्यामुळे कांद्याची गुणवत्ता खराब होते. कांदा साठवणुकीची जागा पूर्णपणे कोरडी असायला हवी. हवेतील ओलावा कमी ठेवण्यासाठी चाळीत हवा खेळती राहील अशी व्यवस्था असायला हवी. साठवणुकीपूर्वी कांद्यावर सल्फर डस्टची धुरळणी केली तर बुरशीची वाढ आपल्याला रोखता येते. साठवणुकीपूर्वी चाळ ही स्वच्छ करून निर्जंतुक करायला हवी. जीवाणूजन्य रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या कांद्यातून अमोनिया आणि हायड्रोजन सल्फाईडमुळे सडलेल्या अंड्यासारखा वास बाहेर पडतो. हा जीवाणूजन्य रोग असून तो सगळ्यात घातक आहे. या रोगामुळे कांदा बल्बच्या आतील भाग मऊ आणि बिलबिलीत झाल्यासारखा दिसतो. प्रादुर्भावित बल्ब पिवळा पडून नंतर तपकिरी होतो आणि त्यातून पातळ द्रव बाहेर पडतो. इजा झालेला कांदा बल्बमधून रोगाचे जीवाणू आतमध्ये प्रवेश करतात. हा रोग शक्यतो कांदा कापणीवेळी आणि साठवणीत दिसून येतो. रोगाचा प्रसार जमिनीतून आणि सिंचनाच्या पाण्यातून होतो. या रोगाला 25° सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पोषक असतं. या रोगाच्या प्रादुर्भावाची कारणं म्हणजे काढणीच्या वेळी पाऊस झाला किंवा जमिनीत जास्त ओलावा असेल तर रोगाचे जीवाणू कांद्यात शिरकाव करतात आणि कांदा काढणी करताना खुरप्याने किंवा कापणी करताना विड्या

0: लागलेल्या जखमांतून जीवाणूंचा प्रवेश होतो. कांद्यावर किडींनी केलेल्या छिद्रातून रोगाचे जीवाणू कांद्यात शिरकाव करतात, त्यामुळे संसर्ग वाढतो. साठवणुकीच्या जागी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आणि जास्त ओलावा असेल तर रोगाचा प्रादुर्भावही वेगाने होतो. याच्यावर उपाययोजना म्हणजे नत्र खतावर नियंत्रण करताना काढणीच्या 1 महिना आधी युरियाचा वापर पूर्ण बंद करावा. जास्त नत्रामुळे कांदा मऊ होतो आणि जीवाणूंचा प्रादुर्भाव लवकर होतो.
1: कांदा पिकातील काढणीपश्चात रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली कृषीवाणी या सदरात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोतेहो 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो. मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते. हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो. बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो. घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो. जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा

0: असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मीडियन नर्व म्हणजेच मीडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मीडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पनल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मीडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उशास माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण

0: शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे. जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी यात सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक कृष्ण प्रसादोपाध्याय. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी संयुक्त अरब अमीरात देशस्य अल्पकालावधिकां यात्रां सम्पूर्य यूरोपदेशैः सह भारतस्य सामरिक आर्थिक सम्बन्धान् प्रगाढतरं कर्तुं पञ्चराष्ट्राणां भ्रमणस्य द्वितीये चरणे गतरात्रौ नीदरलैण्डदेशं प्राप्तवान्. एम्स्टर्डम इति विमानस्थानके डच देशस्य विदेशमन्त्रिणा टॉम बेरेन्सन इत्यनेन श्रीमोदिनः स्वागतं कृतम्. इतः पूर्वं सः आबुधाबीनगरे यूएई देशस्य राष्ट्रपतिना मोहम्मद बिन जायद अल नाहियान इत्यनेन सह चर्चां कृतवान् आसीत्. डच देशस्य हेग नगरे भारतीय प्रवासिनः सांस्कृतिक संगीत प्रदर्शनैः प्रधानमन्त्रिणः भव्यतया स्वागतं कृतवन्तः. डच सैनिकाः अपि तम् औपचारिकरूपेण अभिनन्दितवन्तः. भ्रमणावधौ प्रधानमन्त्री मोदी डच देशस्य प्रधानमन्त्रिणा रॉब जेट्टन इत्यनेन सह द्विपाक्षिकं वार्तालापं करिष्यति, राष्ट्रप्रमुखाञ्च मिलिष्यति. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तमस्ति यत् देशवासिनां कृते ईज ऑफ डूइंग बिजनेस अथ ईज ऑफ लिविंग इत्येतयोः परिष्कारे सर्वकारः प्रतिबद्धः अस्तीति. एकस्मिन् सामाजिक प्रसारमाध्यमे श्रीमोदी प्रसारसंस्थानां प्रतिवेदनं निराकृतवान् यत् जनानामुपरि कथमपि अधिभारम् आरोप्यते इति. सर्वकारेण पेट्रोल निर्याते 3 रूप्यकाणां प्रति लीटर इति विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कम् आरोपितमस्ति. वित्तमन्त्रालयेन अद्य प्रकाशिते आधिकारिक राजपत्रे उक्तमस्ति यत् अधिसूचनानुगुणं डीजल निर्याते प्रति लीटरेति परिमितौ विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कं 23 रूप्यकाणाम् अपेक्षया 16 रूप्यकाणि कृत्वा न्यूनीकृतमस्ति. उपराष्ट्रपतिः सी पी राधाकृष्णन्वर्यः कार्यभारग्रहणानन्तरम् अद्य सिक्किमराज्यस्य प्रथमवारं भ्रमणं करिष्यति. स्वयात्रायाम् उपराष्ट्रपतिः गेङ्गटोक नगरे सिक्किमराज्यस्य राज्यत्वदिवससमारोहे भागं ग्रहीष्यति. राज्यपालः ओमप्रकाशमाथुरः, सिक्किमराज्यस्य मुख्यमन्त्री प्रेङ्ग सिंह तवाङ्गः, केन्द्रीय पूर्वोत्तरक्षेत्रविकासमन्त्री ज्योतिरादित्य सिन्धिया इत्यादयोऽपि उत्सवेऽस्मिन् भागं ग्रहीष्यन्ति. केन्द्रीय माध्यमिको शिक्षा बोर्ड CBSE इत्ययम् अवदत् यत् ये छात्राः स्वस्य परिणामैः असन्तुष्टाः सन्ति ते संरचितसमीक्षाव्यवस्थां प्राप्तुं शक्नुवन्ति. या हि द्विचरणीयसमीक्षाप्रक्रिया अस्ति. प्रथमचरणे छात्राः स्वमूल्याङ्कितानाम् उत्तरपुस्तिकानां

0: स्कैन इति प्रतिबिंब प्रतिबिंबित प्रतयः याचयितुं शक्नुवन्ति एताः अन्तर्जालीय माध्यमेन उपलभ्यन्ते। द्वितीय चरणे छात्राः विसंगतानां प्रश्नोत्तराणां सत्यापनाय आवेदनमपि कर्तुं शक्नुवन्ति उतोवा अंकन योजनायाः आधारेण विशिष्टानां उत्तराणां पुनर्मूल्यांकनार्थं याचना कर्तुं शक्नुवन्ति। इज़राइल लेबनान देशौ वाशिंगटन नगरे संजातायाः वार्तायाः अनन्तरं युद्धविरामस्य पुनः पञ्चचत्वारिंशत् दिवसपर्यन्तस्य विस्ताराय सहमतौ अभवताम् इति अमेरिका देशस्य विदेश विभागः अवदत्। विदेश विभागस्य प्रवक्ता टॉमी पिगोट अवदत् यत् वारद्वयकृत वार्तालापेन फलदायकं युद्धविरामम् आगच्छदति। इतः अनन्तरं जून मासस्य द्वित्री दिनांकयोः आधिक्येन वार्तालापो भविष्यति इति निश्चितमस्ति। आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ लखनऊ नगरस्य एकाना क्रीडांगणे लखनऊ सुपर जायंट्स इति दलेन चेन्नई सुपर किंग्स इति दलं सप्तस्तोभैः पराजितम्। सीएसके इत्यनेन प्रदत्तस्य 88.1 धावनांकस्य लक्ष्यम् आतिथीयेन एलएसजी इति दलेन 17 क्षेपणचक्रेषु सम्प्राप्तम्, यत्र केवलं 38 कन्दुकेषु मिचेल मार्शल इत्यस्य 90 धावनांकानां भूमिका निर्णायिका अभवत्। मार्शः उत्तमक्रीडकत्वेन पुरस्कृतः इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7 वाजलेत, ऐकूया आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: आजचा विचार ऐकूया। एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो। एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो।
5: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
6: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
7: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
6: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com।
8: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
9: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
8: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
9: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
8: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
9: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
8: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
10: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
11: आकाशवाणी,
10: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
11: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
1: आजचा विचार पुन्हा एकदा। एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो। एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत

0: आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: श्रोते हो, आजचा विचार आपण ऐकला. आता एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. निवेदन संपलं. धन्यवाद.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
5: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
6: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
3: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
4: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
7: काठीन घोंगडा घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की काठीन घोंगडा घेऊन द्या.
8: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरणं इतका सुधारला रे?
9: अरे गणप्या, यो आवाज माझा ना. माझ्या खिशातल्या रेडिओचा.
8: रेडू आम खिशात
9: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
8: असं म्हणतोस
9: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
8: निपटायचं.
9: अक्षी रेडिओ गत
8: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
7: अरे तुमच्यात सामील होऊन द्या

0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
3: अग अक्की काय सांगत होतीस ग तू?
4: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
4: पाणी उकळून शान प्याव।
3: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला। बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना
3: वाके? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

0: खुशहाल।
1: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा। येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार। आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या। यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
2: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था, हम लोगों ने आपस में बात की। प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही, ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भावी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए। प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नैफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 60% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही

शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यू जी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी CBI पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरच वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम, एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
0: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे

567 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको वाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ठीक 7:25 आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये काही लोक कमी पडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: नाही, आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतोय. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आत्ता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आत्ता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. म्हणजे तसंच आत्ता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, तर त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट आहे ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओवर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न.

0: तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
0: एक पॅड केअर म्हणून आहे जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. आय एम नागपूर आहे ते आमचं इन्क्युबेटर आहे ते काम करत आहे. VGTI मध्ये आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करत आहेत पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर, आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
0: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात वी वाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिप वाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये किंवा आपण तर अहिल्यादेवींना सगळ्यात ग्रेट मानतो. विमेन शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन स्किल डेव्हलपमेंटपासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझी जाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही की अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल होते. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकार देईल. म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला तर आम्ही सगळे 80s 90s आहोत. तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर

0: व्हेंचर करायचं आहे किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा तिसरी चौथीला होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एज नंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एजसाठी वेगळी योजना असा काही नाही आहे, कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विदिन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप्ड क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 trillion इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.
2: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.

0: मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केलेली राजा बढे यांची रचना आपण ऐकली विदुषी माणिक वर्मा यांच्या स्वरात. श्रोते हो, आज पद्मश्री विदुषी माणिक वर्मा यांचा जन्मदिन. त्यांनी गायलेली काही गीतं आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. या छोट्याशा विश्रांतीनंतर ऐकूया त्यांची आणखी एक रचना.
1: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
2: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
1: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-9422-22.
0: गदी माडगुळकर यांची रचना आहे, संगीतबद्ध केली आहे दत्ता डावजेकर यांनी, स्वर आहे विदुषी माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली, शांताराम आठवले यांची रचना, स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: अंधे दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.

ग दि माडगुळकर यांची रचना आपण ऐकली विदुषी माणिक वर्मा यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, याबरोबरच आजचा भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही

0: And with that, it's back to you, Pramod.
1: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. India and UAE signed slew of agreements, including setting up strategic petroleum and gas reserves in India. Prime Minister Narendra Modi reaches Netherlands on second leg of his five-nation tour. Prime Minister Modi rejects media report imposing tax on foreign travel. CBSE announces window for re-evaluation of answer sheets for class 12 students. Israel and Lebanon extend ceasefire for 45 days. And in badminton, Indian men's doubles pair of Satwik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to take on Malaysian duo in semi-finals of Thailand Open. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 हून अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA नं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट UG 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं

0: NTA कडून जाहीर आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 meters अर्थात 792 kHz. तसंच आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 8:40 होत आहेत. भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश बोरगावकर यांच्या स्वरातली ही रचना.

मकरंद बेहरे यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकली आनंदी जोशी यांच्या स्वरात. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात रमेश चिल्लई यांची रचना, संगीतबद्ध केली आहे गिरीश नाईक यांनी.

0: साधना सरगम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोबसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोबसावा.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातली अश्विनी शेंडे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे निलेश मोहरीर यांनी, स्वर आहे राहुल वैद्य आणि वैशाली सामंत यांचा.

0: वेडिंगचा सिनेमा या चित्रपटातली संदीप खरे यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी. स्वर होता सौरभ शिरसाठ आणि स्वरूपा बर्वे यांचा. यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटातली संदीप खरे यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती सलील कुलकर्णी यांनी, स्वर होता अवधूत गुप्ते आणि वैशाली सावंत यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातली गुरु ठाकूर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अजय अतुल यांनी, स्वर आहे योगिता गोडबोले यांचा.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: पोस्टर गर्ल या चित्रपटातली वैभव जोशी यांची रचना आपण ऐकली. मृण्मयी, प्रगती, रसिका, कस्तुरी आणि पल्लवी यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती अमित राज यांनी.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

वैशाली सामंत आणि उर्मिला धनगर यांच्या स्वरात आपण ऐकली अमित राज यांनी संगीतबद्ध केलेली गुरु ठाकूर यांची यांची रचना चित्रपट तू ही रे। श्रोते हो, याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 9:30 वाजतात। स्वरांजली हा कार्यक्रम थोड्याच वेळात मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। गीत आहे सदानंद डबीर यांचं, संगीत आरोही आगरकर, गायिका भाग्यश्री पांचाळे, गायक श्रीरंग भावे, निर्मिती सहाय्यक निकिता तांबे, सादरकर्ते राजेश शेजवळे, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची। थोड्याच वेळात स्वरांजली हा कार्यक्रम ऐकूया।

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी

0: कवीचं मनोगत.
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे. अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे, आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा. त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे. वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे. अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते, पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.
2: चांदण्याचे एक गाणे. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गुज काही बोलले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगुण गेले, कोण होते जे मला बिलगुण गेले, एकटा नाही सहे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. साथ संगत तबला साथ संदीप पवार. कीबोर्ड आदित्य भांदककर. सतार प्रसाद राहणे. संतूर मंगेश जगताप. इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा. संगीतकार आरोही आगरकर. निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी श्रोत्यांनी साधलेल्या संवादाचा विषय आहे हायपरटेन्शन. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा. सादरकर्ते धीरज केदारी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. धावणारं आयुष्य, अपूर्ण झोप, ताण, स्पर्धा आणि स्वतःसाठीच वेळ नसलेली जीवनशैली, या सगळ्यात आपण आपल्या शरीराचे छोटे छोटे इशारे दुर्लक्षित करतो आणि मग शांतपणे वाढत जातो तो आपला रक्तदाब. जे शरीर आपल्याला आयुष्यभर साथ देतं त्याची काळजी घेणं हीच खरी जबाबदारी आहे. आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत एका अशाच विषयावर जो प्रत्येक घराशी, प्रत्येक वयोगटाशी जोडलेला आहे. हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब हा आजार केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाहीये, तर तो आपल्या लाईफस्टाईल, मानसिक ताण आणि सवयींचं प्रतिबिंब आहे. आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे पुण्यातील सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांना. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, समाज जागृतीची तळमळ आणि आरोग्याबद्दलचा संवेदनशील दृष्टिकोन यांच्या माध्यमातून अनेकांना योग्य मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हृदय विकार तज्ञ डॉक्टर अनुजा मुळे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत उच्च रक्तदाब हा नेमका किती गंभीर आहे आणि त्यापासून आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं याविषयी. डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद.
0: उच्च रक्तदाब याविषयी बोलताना सर्वप्रथम हायपर टेन्शन म्हणजे नक्की काय असतं? कारण टेन्शन हा शब्द आला की परत टेन्शनच वाढतं. सो हायपर टेन्शन म्हणजे नेमकं काय हे सांगा मला.
1: असंच एका हलक्या हुलक्या नोटवर सांगते की हायपर टेन्शन ह्याचा अर्थ बऱ्याच जणांना असा वाटतो की जे खूप टेन्शन घेतात ते हायपर टेन्शन. तर काही अंशात हे बरोबर आहे, कारण खूप टेन्शन घेणाऱ्या लोकांचं ब्लड प्रेशर थोडस वाढलेल्या बाजूला म्हणजे हायर साईडला जे आपण म्हणतो तसं असतं. आणि स्ट्रेस, मानसिक तणाव, शारीरिक तणाव, शुगर असते काही लोकांना, स्थूलता असते किंवा एक्सरसाइज नसतो, सतत बसून काम असतं आणि त्यामुळे शरीराला हालचाल नसते, या सगळ्या गोष्टींमुळे हायपर टेन्शन म्हणजे वाढलेलं ब्लड प्रेशर हा आजार तयार होतो. ब्लड प्रेशर वाढलं म्हणजे खूप घाबरून जाण्यासारखी गोष्ट नसते. ब्लड प्रेशर हे इझिली कंट्रोल करता येतं. त्याकरता फक्त रेग्युलर चेकअप करायला लागतो किंवा औषधं घ्यायला लागतात. थोड्या आपल्या जीवनसरणीत म्हणजे लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल केले तर या गोष्टींवर मात करता येतो.
0: थोडक्यात आपली लाईफस्टाईल चांगली ठेवली तर हायपर टेन्शन पासून आपल्याला थोडंसं दूर राहता येईल.
1: अगदी बरोबर. आता लाईफस्टाईलमध्ये काय गोष्टी येतात तर लाईफस्टाईल म्हणजे फक्त आपली राहणीमान किंवा आपली विचारसरणी नाहीये.
0: म्हणजे काय कपडे घालतो, कुठली गाडी घेऊन आपण बाहेर जातो किंवा कुठला मोबाईल वापरतो ही लाईफस्टाईल नसते.
1: अजिबात नाही. जास्ती मोठी गाडी घेणं, जास्ती महागडा मोबाईल घेणं हे आपल्या हायपर टेन्शनला
0: वाढवणारच.
1: पण लाईफस्टाईल ह्याचा अर्थ काय तर आपण काय खातो पितो, आपण दिवसभरात व्यायाम काय करतो, आहार काय घेतो आणि सगळ्यात शेवटी रात्री आपली झोप किती होते आणि कशी होते.
0: एक्झॅक्टली
1: या तीन गोष्टींचा समावेश लाईफस्टाईल मध्ये असतो. हे जर तीन चांगलं केलं तर बरेचसे आजार आपण दूर ठेवू शकतो.
0: एक कॉल येतोय, घेऊया.
2: हॅलो, आकाशवाणी पुणे केंद्र.
0: हो नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण

0: बोलताय?
1: मी गुरुप्रसाद परदेशी बोलतोय मॅडम.
0: बोला
1: मॅडम. हायपर टेन्शन आणि ब्लड प्रेशर म्हणजे त्याचा विषय ना आज?
0: हो तोच विषय. बोला.
1: माझा प्रश्न असा की नाही का की मिठामुळे जसं ब्लड प्रेशर वाढतं तसं व्यसनामुळे म्हणजे चरस गांजा ह्याच्यामुळे सुद्धा प्रश्न म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं का आणि पॅरालिसिस होतं का, हे माझे दोन प्रश्न आहे.
0: बर.
1: हा आणि काय संबंध पॅरालिसिस आणि ब्लड प्रेशरचा?
0: बर. डॉक्टर काय सांगाल?
2: आता जो तुम्ही प्रश्न विचारलात की व्यसनांमुळे काय होतं, तर वेगवेगळ्या व्यसनांमुळे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. आता स्मोकिंग म्हणजे धूम्रपान हे जे व्यसन आहे ह्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं, हृदयविकाराचा आजार होऊ शकतो, पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो, ह्याच्याबरोबर लंग कॅन्सरही होऊ शकतो, असे अनेक आजार आहेत. दुसरं जे तुम्ही विचारलात की चरस आणि गांजा यामुळे रक्ताची जी गोठण्याची प्रतिक्रिया असते की रक्ताच्या गाठी तयार होतात ही वाढते आणि ती लवकर तयार होते, त्यामुळे हार्ट अटॅक येणे, पॅरालिसिस होणे हे प्रमाण सुद्धा त्या लोकांमध्ये जास्ती असतं जे चरस गांजाचं सेवन करतात. तिसरं व्यसन म्हणजे सगळ्यात कॉमनली जे असतं आपण पाहतो मद्यपान, ह्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, शुगर, हृदय ह्या सगळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे या सगळ्या व्यसनांचा परिणाम आपल्या हार्टवर, आपल्या मेंदूवर ब्लड प्रेशर वाढल्यामुळे होत असतो. आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे जसं तुम्ही बरोबर म्हणलात की पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो, कारण जसं हृदयाला रक्तपुरवठा कमी पडण्याचा धोका असतो तसंच मेंदूला रक्तपुरवठा कमी पडण्याचा धोका असतो, किंवा मेंदूमध्ये खूप जास्ती ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो, या सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
1: म्हणजे ब्रेन हॅमरेज त्यालाच म्हणतात का मॅडम?
2: बरोबर. ब्रेन हॅमरेज म्हणजे हिमरेज हा शब्द आहे तो, ह्याचा अर्थ की मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे.
1: अच्छा अच्छा.
0: तुम्हाला उत्तर मिळालं?
1: हो मॅडम. धन्यवाद.
0: धन्यवाद तुम्ही सहभागी झाल्याबद्दल.
1: धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद.
0: नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
3: आपला रेडिओ मित्र धनंजय वाघ बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा.
0: बोला धनंजयजी.
3: आपलं मॅडमचं पण आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. बरं का?
2: धन्यवाद.
3: आणि विषय फार सुंदर आहे प्रतिम आणि जबरदस्त. म्हणजे दबाव आणि टेन्शन माणसाला का असं मॅडमला प्रश्न विचारतो मी. दबाव म्हणजे काय आणि त्याच्यावर उपचार काय व्हावं? दबाव जर आपल्या मनाला दबाव आला त्याच्यावर किंवा मग त्याच्यावर उपचार काय करावा?
0: उच्च रक्तदाब याच्यासाठी काय उपाय करायचा असा तुमचा प्रश्न आहे का?
3: हो हो हो.
0: बर. डॉक्टर काय सांगा?
2: प्रश्न अतिशय चांगला आहे. उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन म्हणजे होतं काय, तर रक्तवाहिन्यांवर ब्लडच्या ज्या फ्लोचा परिणाम आहे त्याचं प्रेशर वाढतं. सो रक्तवाहिन्यांमध्ये प्रेशर जेव्हा वाढतं ते आपल्याला ब्लड प्रेशर वाढल्याचं प्रमाण आपल्याला दिसतं. हे जे ब्लड प्रेशर वाढतं त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक अवयवावर होत असतो, म्हणजे हृदय आहे, मेंदू आहे, किडनी आहे, डोळे आहेत. आपण बागेत जर पाणी कधी दिलं असेल तर पाईपनी जेव्हा आपण साधं पाणी देतो तेव्हा त्याचा दबाव अगदी साधारण असतो आणि झाडं व्यवस्थित राहतात. तेच आपण जर पाईपवर बोट ठेवलं तर त्याचं प्रेशर आपण वाढवतो, पाण्याचा फवारा तयार करतो. आणि जर तुम्ही बघितलं तर या फवाऱ्यामुळे छोटी छोटी जी पानं असतात किंवा छोटी नाजूक फुलं असतात ती कशी कोमेजून जातात. हाच आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रकार होत आहे जेव्हा रक्तदाब वाढतो. त्यामुळे प्रत्येक अवयव जो आपला आहे त्याच्यावर ब्लड प्रेशर म्हणजे ब्लड हे जास्ती प्रेशरनी जात आहे आणि त्यामुळे त्यांना डॅमेज होतं. आता ब्लड प्रेशर जर वाढलं तर ह्याच्यामुळे प्रॉब्लेम्स काय काय होतात, तर हृदयाला रक्तपुरवठा कमी पडणे, मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे, डोळ्यामध्ये रक्तपुरवठा कमी पडणे, किडनीचे आजार होणे, ब्रेन हिमरेज म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, या सगळ्या गोष्टी होतात. हे टाळण्यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोल करणं हे महत्वाचं असतं आणि ते कंट्रोल करणं हे रेग्युलर औषधं घेतल्याने पण कंट्रोल होतं. त्यासाठी कुठलंही ऑपरेशनची जरूर नसते, शस्त्रक्रिया लागत नाही, अवघड काहीही नाही. रेग्युलर बीपी मॉनिटर करावं आणि त्यासाठी आपल्याला सांगितलेल्या गोळ्या नियमित घ्याव्या. ह्या गोष्टींनी ब्लड प्रेशर कंट्रोल होणार आहे.
3: खूप सुंदर असं तुम्ही उत्तर दिलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. बरं.
2: धन्यवाद
0: धनंजयजी, तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल आणि कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद.
0: धन्यवाद.
4: हॅलो.
0: नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
4: नमस्कार, मी श्रीपाद जाखरे बोलतोय, मी पानशेतून.
0: बोला बोला.
4: माझा एकच प्रश्न होता की जसं हायपर टेन्शनचा लॉंग रन मध्ये हार्ट वरती काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे जास्ती दिवस हायपर टेन्शन राहिलं तर? म्हणजे
2: नमस्कार. ब्लड प्रेशर जर खूप वर्ष वाढलेलंच असेल, जर त्याच्यावर उपचार केलेले नसतील आणि ते नॉर्मल किंवा कंट्रोल मध्ये ठेवलेलं नसेल, तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे हृदयावर त्याचा दाब येतो, त्यामुळे हृदयाचा आकार, जो भिंतींचा आकार असतो तो वाढत जातो. त्याला आम्ही लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असं म्हणतो. यामुळे काय होतं तर हृदयाचा मास वाढतो आणि त्यामुळे जो अवेलेबल रक्तपुरवठा आहे हृदयाला त्याच्यामध्ये कमतरता जाणवू शकते. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे चरबी जमा होण्याची प्रक्रिया जी असते ती सुद्धा जास्ती वेगानी होते आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची रिस्क असते किंवा धोका असतो. हा हार्टवरचा पहिला परिणाम की मास वाढतं, चरबी वाढते हार्टची आणि त्याचा आकार वाढल्यामुळे, त्यानंतर रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे हार्टचं फंक्शन आपोआप अटॅक न येता सुद्धा कमी होऊ शकतं. हार्ट अटॅकचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, ते ब्लड प्रेशरमुळे येऊ शकतात. आता

तसंच हार्ट नाही तर मेंदू, किडनी या अवयवांवर सुद्धा रक्तदाबाचा परिणाम होत असतो. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला तर पॅरालिसिसचा अटॅक येतो. पॅरालिसिसचा अटॅक हा रिकव्हर व्हायला खूप अवघड असतो हार्ट अटॅक पेक्षा, कारण हार्ट अटॅकला वेळेवर जर उपचार केला तर पटकन तो बरा होण्याचे पण चान्सेस असतात, धोका असला तरी सुद्धा. पॅरालिसिस एकदा झाला की ते डॅमेज परमनंट असतं. मेंदू हा रिकव्हर म्हणजे नवीन पेशी तयार नाही करत, त्यामुळे तो जास्ती धोकादायक प्रॉब्लेम आहे. तिसरा अवयव महत्वाचा म्हणजे किडनी. वारंवार रक्तदाब जास्ती असल्यामुळे किडनीचं काम कमी होतं.

0: त्यामुळे तो जास्ती धोकादायक प्रॉब्लेम आहे. तिसरा अवयव महत्वाचा म्हणजे किडनी. वारंवार रक्तदाब जास्ती असल्यामुळे किडनीचं काम कमी होतं, त्यामुळे क्रिएटिनिन वाढणे, डायलिसिस लागण्याची शक्यता, हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जसं हृदयात आणि मेंदूमध्ये झालं तसंच डोळ्यांमध्ये होऊ शकतं, त्यामुळे व्हिजन लॉस म्हणजे दृष्टी जाण्याचा प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो. असे नुसताच हार्ट नाही तर सगळ्या अवयवांवर आपल्या रक्तदाबाचा परिणाम होतो. आणि हे कंट्रोल करणं सोपं असतं. 2, 3, 4 जे काय असतील ती औषधं घेतल्यानी, नियमित घेतल्यानी, रेग्युलर मॉनिटरिंग केल्यानी ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये येऊ शकतो.
1: तुम्हाला उत्तर मिळालं?
2: हो हो मिळालं मॅडम.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: धन्यवाद. मी
1: नमस्कार,
2: अनिल बाजीराव पुण्याहून बोलतोय.
1: बोला. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: मी तसं शांत प्रवृत्तीचा माणूस आहे.
1: बरं.
2: रिटायर्ड माणूस आहे.
1: अच्छा.
2: वय 73 आहे, पण मला हायपर टेन्शन काय येते म्हणजे बीपीच्या गोळ्या वाढतो.
1: बरं, आपण डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर काय सांगाल?
0: बीपी वाढण्याचं सगळ्यात कॉमन म्हणजे सर्वात जास्ती आढळणारं कारण हे वाढतं वय असतं. वाढत्या वयाने काय होतं, आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याची इलॅस्टिसिटी म्हणजे त्याची लवचिकता ही कमी होत जाते. त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं, कोलॅजन डिपॉझिट होतं आणि त्या रक्तवाहिन्या स्टिफ किंवा हार्ड होत जातात. त्या एकदा हार्ड झाल्या की त्यामधलं प्रेशर वाढतं. त्यामुळे वय जसं जसं वाढतं तसं तसं ब्लड प्रेशर येणं हे नॉर्मल प्रक्रिया आहे. काही थोड्या औषधांनी ते कंट्रोल सुद्धा करता येऊ शकतं. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं तर आपले काही दोष आहे त्यामध्ये किंवा आपली काही चूक झाली म्हणून हे होत आहे असं नाही, तर वाढत्या वयामुळेच ते फक्त वाढत आहे.
2: गोळ्या घेतल्या पाहिजेत रेग्युलर
0: गोळ्या घेतल्याने ते कंट्रोलमध्ये राहणार आणि त्याचे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकणार.
2: मागं पण म्हणलं गोळ्या माझ्या भरपूर वाढत जातात, पण एका डॉक्टरने सांगितलं कंटिन्यू चालते ना बीपी कंट्रोल होण्यासाठी.
0: हो, आणि सध्या ज्या बीपीच्या गोळ्या आहेत आपण ज्या देतो त्याला साईड इफेक्ट म्हणजे ज्याचे जे विपरीत परिणाम असतात ते जवळपास नाहीच आहेत, प्रचंड कमी प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे आयुष्यभर त्या घेतल्या तरी त्या सेफ आहेत.
2: चांगलं चांगलं. धन्यवाद.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात फोन केल्याबद्दल. नमस्कार, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
3: राजेश चतुर्धन.
1: तुमचा काय प्रश्न आहे?
3: मला हायपर टेन्शन म्हणजे बीपी येत ना.
1: हो.
3: तर खूप बोलण्यामुळे पण वाढतो का?
1: आपण डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर काय सांगाल?
3: म्हणजे मला नाहीये पण आमच्या बहिणी.
1: बर बर.
3: त्यांना काय सांगण्यापासून आपल्याला माहिती पाहिजे.
1: हो हो. बर बर बर.
0: मानसिक किंवा शारीरिक जर ताण असेल, ताणतणाव असेल, काही डिस्टर्बन्स असतील, स्ट्रेस खूप जास्ती असेल तर बीपी वाढतं. साधारणपणे बोलण्यामुळे बीपी वाढण्याचं प्रमाण जवळपास नाहीच. एक थोडस मानसोपचार तज्ञासारखं सांगते की जो माणूस खूप बोलतो तो वास्तविक टेन्शन कमी घेतो स्वतः आणि इतरांना जास्ती देतो, त्यामुळे तो एखाद वेळेस दुसऱ्यांचं ब्लड प्रेशर वाढवेल, स्वतःच कंट्रोलमध्ये ठेवेल.
3: मला असं वाटलं की खूप बोलणाऱ्या माणसाचं वाढतं,
1: उलट ते मन मोकळं करत असतात.
3: आपण कोण?
1: डॉक्टर अनुजामुळे आणि मी आरती पटवर्धन.
3: आणि त्या हायपरटेन्शनच्या लोकांना हार्ट अटॅक लवकर येऊ शकतो का?
0: हो बरोबर आहे. तर हायपरटेन्शन मुळे हृदयविकाराचा झटका वाढण्याची रिस्क खूप असते. ब्लड प्रेशर आपलं जर नॉर्मल पेक्षा साधारण 20-30 अंशांनी जास्ती असेल तर हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण 2-3 पटीनी वाढतं. त्यामुळे बीपी कंट्रोल मध्ये ठेवणं खूप आवश्यक असतं.
3: जसं शुगरचं आहे तसं.
0: अगदी बरोबर.
3: शुगर पण आहे तसं.
0: बरोबर. आणि हे दोन्ही आजार प्राथमिक स्टेज मध्ये आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे रेग्युलर व्यायाम, आहार चांगला घेणे, वेळेवर घेणे आणि व्यवस्थित झोप मिळणे या गोष्टींनी कंट्रोल करू शकतो.
3: आहार, वेळेवर झोप आणि व्यायाम.
0: बरोबर. आणि आजकाल मोबाईलचं प्रमाण प्रचंड जास्ती झालेलं आहे, स्क्रीनचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळेही आपल्या डोळ्यांवरच नाही तर आपल्या मेंदूवरही ताण पडतोय, त्यामुळेही ब्लड प्रेशर होतं. त्यामुळे याही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.
3: बरोबर.
1: तुम्हाला उत्तर मिळालं?
3: हो मिळालं. थँक्यू.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
3: राजश्री पटवर्धन, कर्वेनगर.
1: हो धन्यवाद. डॉक्टर, बरेच पेशंट्स आपल्याला नेहमी विचारतात की आजकाल तरुणांमध्ये सुद्धा ही समस्या वाढतीये बीपीची किंवा हायपर टेन्शनची, तर याची काय कारणं आहेत? बरीच कारणं मगाशी तुम्ही सांगितली, पण तरुणाईमध्ये वाढतं बीपी किंवा हायपर टेन्शन का दिसतंय?
0: साधारणपणे आपण जर बघितलं तर सध्या 60-75 हा वयोगट जो आहे त्यामधल्या लोकांमध्ये नियमित व्यायाम करणे, वेळेवर जेवण करणे, रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे या सवयी आहेत.
1: आरोग्या बाबतीतली सजगता आहे.
0: अगदी. त्यापेक्षा जी लहान पिढी आहे जे आता सध्या 30 आहेत, 40 आहेत, यांना सजगता भरपूर आहे, त्यांना शिकवणही भरपूर आहे, त्यांना माहिती सगळं आहे, पण कामानिमित्त असेल किंवा बाकी काही आपले जे ताणतणाव आहेत त्यामुळे असेल त्यांची लाईफस्टाईल खूप बिघडलेली आहे आणि त्यामुळे ब्लड प्रेशर लवकर येण्याचं प्रमाण आपल्याकडे खूप वाढलेलं आहे. आपल्या देशामध्ये नुसतंच ब्लड प्रेशर नाही तर हार्ट अटॅक पण किंवा पॅरालिसिस पण हे वेस्ट

0: जगापेक्षा एक साधारण 10 ते 15 वर्ष लवकर येतं.
1: अरे बापरे.
0: आणि ह्याचं कारण हेच आहे की आपल्याकडे जरी अवेअरनेस असला तरी आपण ते ऍक्शन मध्ये म्हणजे कृतीमध्ये उतरवत नाहीये.
1: मी कळतंय पण वळत नाहीये.
0: अगदी बरोबर. म्हणजे आत्ताची जी तरुण पिढी आहे, जे 30ची मुलं आहेत, ते सकाळी 8 वाजता कामाला जातात, रात्री 8 वाजता येतात, कष्ट खूप करतात,
1: 12 तास
0: 12-12 तास कामं करतात. तिथे स्ट्रेस असतो, बसून काम आहे त्यामुळे व्यायाम नाही. आणि सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजल्यापर्यंत बाहेर गेलेल्या माणसांनी व्यायामाची आपण त्याच्याकडनं काही अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे ही लाईफस्टाईल त्यांची अशी झालेली आहे. त्यात रात्री आल्यानंतर टीव्ही बघणे किंवा मोबाईल बघत राहणे हे प्रमाण पण वाढलेलं आहे. त्यामुळे तरुण पिढीत ही कारणं आहेत की लाईफस्टाईलच चांगली नाही, कुठल्याही कारणामुळे असू दे पण ती लाईफस्टाईल चांगली नाही. झोप व्यवस्थित होत नाही, रात्री उशीरपर्यंत मोबाईल बघत बसतात. या सगळ्या कारणांमुळे ब्लड प्रेशर वाढतं, हार्ट प्रॉब्लेम्स वाढतात, सगळेच प्रॉब्लेम्स वाढतात.
1: खाण्याच्या सवयी पण बिघडतात.
0: खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत, बाहेरचं खाणं खूप आहे,
1: वेळा पण निश्चित नाही.
0: वेळा तर अजिबात निश्चित नाही.
1: म्हणजे या सगळ्या जीवनशैलीच्या अभावामुळे तरुण पिढी या धोक्याकडे जास्त वळती किंवा जाती असं आपल्याला म्हणता येईल.
0: बरोबर. त्यांच्याकडे आणि हे नॉलेज आहे, सगळं हातात आहे, मोबाईल मध्ये सगळं त्यांना माहिती कळू शकते पण ते होत नाहीये. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आता दिसायला लागलेत.
1: बरेचदा असं होतं की लोक म्हणतात मला काहीच त्रास नाहीये, मग बीपी कसं असू शकेल? म्हणजे लक्षणं काही दिसत नाहीये तरी पण कदाचित एखाद वेळेस मेडिकल टेस्ट साठी गेले, चेकअप झालं आणि बीपी दिसलं वाढलेलं, तर प्रश्न पडतो की मला कसं काय बीपी आलं, तर असं का होतं?
0: हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हे खूप कॉमनली होतं. म्हणजे आमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा कोणीतरी वेगळ्याच कारणासाठी दाखवायला आलेलं असतं आणि बीपी वाढलेलं असतं, किंवा कुठलं तरी ऑपरेशन ठरलेलं असतं म्हणून चेकअपला येतात आणि बीपी वाढलेलं असतं.
1: खरं
0: तर 70% लोकांमध्ये बीपी वाढलेलं असताना काहीही त्रास होत नाही.
1: बर.
0: आणि हे 70% म्हणजे हा मोठा आकडा आहे.
1: खरं
0: ही गोष्ट चांगली आहे ऍक्च्युली. ती कशी? तर बीपीचा त्रास केव्हा होतो? अवयवांवर परिणाम व्हायला लागले की बीपीचा त्रास होतो.
1: बर.
0: जर अवयवांवर तुमचा परिणाम होत नाहीये तर तो त्रास होणार नाही. त्यामुळे त्रास होत नाही ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला बीपी वाढलेलं दिसलंय तर ते ट्रीट करणंही आवश्यक आहे, ज्यायोगे पुढे त्रास होऊ नये. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बीपी ह्याला सायलंट किलर म्हणलं जातं.
1: अगदी मी हेच म्हणणार होते.
0: ते ह्याच कारणामुळे आहे की आधी काही कळत नसतं की माझं बीपी वाढलंय नाही वाढलंय हे मी चेक केल्याशिवाय मला कळणारच नाहीये. त्यामुळे एकदा ते चेक केलं, मग ते ट्रीट केलं, मग पुढचे कॉम्प्लिकेशन आपण टाळले. पण काही वेळेला पेशंट डायरेक्ट हार्ट अटॅकनी किंवा पॅरालिसिसनी, ब्रेन हेमरेजनी अशा गोष्टींनी किंवा किडनी फेलियरनी येऊ शकतो.
1: बरोबर.
0: मग ते तेव्हा बीपी वाढलेलं असतं पण ते पूर्वी पण आधी वाढलेलं असणार आहे हे लक्षातच आलेलं नाही. त्याकरता रेग्युलर हेल्थ चेकअप करणं आवश्यक आहे की निदान एक 3 महिन्यातनं म्हणा किंवा महिन्यातनं बीपी चेक केलं जावं.
1: म्हणजे आपण डॉक्टरांकडे जे जातो आणि एक रुटीन चेकअप म्हणतो ते केलं गेलं पाहिजे.
0: अगदी बरोबर. एक साधारण 45 ते 50 या वयानंतर तर हे अतिशय आवश्यक आहे. आजकाल तरुण पिढीलाही ते आवश्यक आहे, कारण तणाव ताणतणाव त्यांचे खूप वाढलेले आहेत.
1: तुम्ही मगाशी आहाराबद्दल सांगितलं, तर आपला आहार आणि आपला व्यायाम हे कसं आपल्याला मेळ घालता येईल आणि हायपर टेन्शनचा त्रास कमी करता येईल?
0: आता आहाराबद्दल एक गोष्ट सांगते की खूप लोकांना असं माहीत असतं की मीठ मी कमी खाल्लं की माझं बीपी कंट्रोल होणार. तर ते काही ठराविक लोकांमध्ये सत्य आहे की मीठ कमी खाल्ल्याने ब्लड प्रेशरचं प्रमाण कमी होतं, पण ठराविक वयोगट आहे तो, त्यामध्ये हे होतं. सगळ्यांमध्ये ते नाही. पण ह्याचा अर्थ असा का की मी खूप मीठ खावं मला काही होणार नाही? तर तसं नाही. मीठ हे रेग्युलर प्रमाणात खाल्लं पाहिजे.
1: बरोबर.
0: फ्रेश फ्रुट्स म्हणजे फळं, आपल्या भाज्या, नॅचरल जे सगळं उगतंय आपल्या घरामध्ये, सीझनल आपण ज्या ज्या गोष्टी आणतो या सगळ्या गोष्टींचं जर सेवन केलं तर आपल्याला आपले लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत हे आपण निदान लांबवू तरी शकतो, अगदी टाळले नाही तरी. सो वेळच्या वेळी जेवण, आजकाल हे जे मी सकाळी जेवतो आणि मग डायरेक्ट रात्री जेवतो हे सुद्धा काही प्रमाणात चुकीचं आहे. म्हणजे 4 वेळा जेवण करावं. आपल्याकडे जे न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, त्यामध्ये एखाद दुसरा चहा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय समतोल प्रमाणे मांडलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्या तशा आपण पाळल्या पाहिजेत. आपण इतकी वर्ष हे करतोय, आता बंद केलंय आणि आता अमेरिकेत काही लोक म्हणतात की वेळेवर खा, आता ते आपल्याला पटायला लागले, जे आपल्या संस्कृतीत खरं तर आहे सुरुवातीपासून. त्यामुळे नियमित आहार, वेळच्या वेळी जेवण, म्हणजे आज मी 11 वाजता जेवलो आणि उद्या मी 3 वाजता जेवलो हे शक्यतोवर टाळावं. साधारणपणे 12 ते 1-1.5 या दरम्यान जेवण करावं. रात्री लवकर जेवावं. जेवल्यानंतर झोपेपर्यंत 1-1.5-2 तास तरी जावेत. वेळेवर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. ह्या सगळ्या जर गोष्टी आपण केल्या, आपण सकाळी लवकर उठलो की आपला व्यायामाकडेही कल जाऊ शकतो, तेही एनकरेज होतं. दोन्ही गोष्टी एकत्र होतील, सगळ्याच गोष्टी टाळता येतील.
1: बरोबर. म्हणजे व्यायाम आणि आहार हे आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला ताण कमी करण्यासाठी खूप गरजेच्या.

0: अगदी
1: गोष्टी आहे.
0: आवश्यक आहे. व्यायामामुळे आपल्या शरीरामध्ये खूप हॅपी हॉर्मोन्स म्हणतात त्याला, आपण
1: खरंय.
0: कॉमन भाषेत म्हणू शकतो, हे रिलीज होतात. त्यामुळे नुसताच आपण व्यायाम करतोय म्हणजे वजन कमी करतोय हा प्रकार नाही, पण आपण
1: बरोबर.
0: आपला फिटनेस वाढवतोय, आपण आपला मानसिक ताण कमी करतोय, हे जे हॉर्मोन्स रिलीज होतात त्यामुळे पॉझिटिव्ह विचार येतात, ह्या सगळ्याच गोष्टी आपण अचीव्ह करतोय आणि त्यामुळे आपण आपला स्ट्रेस कमी करून डिसीजेस प्रिव्हेंट करतोय.
1: खरंय. हॅपी हॉर्मोन्स ही जी संकल्पना आहे, तर एखादं लहान मूल कसं पूर्ण झोप झाल्यावर छान हसत उठतं आणि किलबिल त्याची सुरू होते, तसं आपल्याला थोडंसं कुठेतरी जाणवतं.
0: अगदी बरोबर आहे. आपण लहान मुलांना बघतो, त्यांना लवकर उठवलं तर ते किरकिर करतात, दिवसभर चिडचिड होते. हे आपण मोठे आहोत म्हणून आपण करत नाहीये, पण शरीरात अवस्था तीच
1: आहे. खरंय. म्हणूनच मगाशी आपण म्हटलं की कळतंय पण वळत नाहीये, या स्टेजला जे आहे तर ते आता थोडं कुठेतरी कमी करायला पाहिजे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं वृद्ध लोक जे आहेत किंवा 60-65 वरचे जे आहेत, त्यांना कदाचित कामाच्या कमी टेन्शनमुळे प्रेशरमुळे ही लाईफस्टाईल मेंटेन करणं सोपं जात आहे.
0: जास्ती सोपं झालंय आता.
1: पण तरुण पिढीला व्यायाम आणि आरोग्याचा किंवा खाण्याचा समतोल साधणं, त्यांच्या कामाच्या मध्येच थोडासा वेळ काढणं
0: हे जरुरी आहे. काम आणि आयुष्य ह्याचा एक समतोल करणं आवश्यक आहे.
1: बरोबर आहे. हायपर टेन्शन हा सायलेंट किलर आहे आपण असं म्हणतो, तर किती प्रमाणात तो डॅमेज करू शकतो आपल्या शरीराला? म्हणजे वेगवेगळे अवयव डॅमेज करतो हे तुम्ही सांगितलं, पण किती प्रमाणात डॅमेज करू शकतो?
0: जसं मी मगाशी सांगितलं की 20-30 अंशांनी जर बीपी वाढलं
1: बरं
0: तर साधारणपणे तिप्पट रिस्क वाढते हृदयविकाराच्या झटक्याची.
1: बरं.
0: सेम गोज पॅरालिसिस साठी सुद्धा, त्याचं प्रमाण थोडं अजून जास्ती वाढतं. किडनीच्या आजारांसाठी सुद्धा तसंच आहे. त्यामुळे हे जे मेन 3 अवयव आहेत आपले, हे जर आपली एक रिस्क असेल तर त्याच्या तिप्पट आपली रिस्क आपलं बीपी कंट्रोलमध्ये नसेल तर असणार आहे.
1: बर.
0: जनरली बीपी आणि शुगर हे पण आपण जे म्हणतो हँड इन हँड येतात,
1: म्हणजे हात घालून येतात.
0: अगदी. एक पाहुणा आला की दुसरा येतोच. त्यामुळे ते दोन्ही चेक करणं आणि कंट्रोल करणं आवश्यक आहे.
1: बर. एक कॉल येतोय.
2: हॅलो. नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय?
2: संजय जाधव बोलतोय मॅडम.
1: बोला.
2: तर आजचा विषय काय असेल काय कळेल का मला?
1: हायपर टेन्शन हा विषय आहे.
2: हायपर टेन्शन हा विषय आहे. तर टेन्शन घेतल्याने काय काय कारण उद्भवतात असं मला डॉक्टरांना विचारायचं. हायपर टेन्शन मुळे काय म्हणजे काय काय कसले कसले आजार होतात?
0: हायपर टेन्शन ह्याचा अर्थ टेन्शन जास्ती घेणे हा नाहीये. हायपर टेन्शन ह्याचा अर्थ ब्लड प्रेशर वाढल्यामुळे आपल्या शरीरातल्या अवयवांवर परिणाम होत असतो. टेन्शन घेणे हा एक रिस्क फॅक्टर आहे ब्लड प्रेशर येण्यासाठी. त्यामुळे जी लोक त्याला टाइप ए पर्सनॅलिटी असं म्हणतात, की जे लोक प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा स्ट्रेस घेतात, की किल्लीच घेतली ना, मी पाणीच प्यायलो ना, मी गॅस बंद केला की नाही, हे जे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन आपण दिवसभरात घेत असतो, त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतो, त्याला हायपर टेन्शन असं म्हणतात. आणि त्याला ट्रीटमेंट घेतली तर आपण त्याचे कॉम्प्लिकेशन टाळू शकतो.
2: हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा आजार आपल्यापासून किती बळावतो, निघून जातो?
0: आता कसं आहे, काही आजार हे ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे बरे होतात. म्हणजे आता समजा ताप आला, व्हायरल ताप आहे, तो औषधं घेतल्याने पूर्णपणे बरा होतो. पण हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे, हा आजार पूर्णपणे बरा होत नसतो, तो कंट्रोलमध्ये ठेवला जातो. म्हणजे आपलं ब्लड प्रेशरचं रिडिंग साधारणपणे 120-80, 120/80 जे आपण त्याला म्हणतो, हे नॉर्मल रिडिंग आहे. त्याच्या सुमारास ते ठेवल्याने तो कंट्रोलमध्ये राहतो आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन टळतात.
2: मीठ वगैरे खाल्ल्याने हायपर टेन्शन वाढतं का?
0: मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, पण ज्यांना ब्लड प्रेशर असतं त्यांनी थोडं मीठ कमी प्रमाणात खावं.
2: अगदी बरोबर आहे. खूप अतिशय मोलाची माहिती दिली.
0: धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद.
1: तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: डॉक्टर, मिठाचा हा विषय आलेला आहे, पण बरेचदा असं म्हटलं जातं की बीपी कायम वाढलेलं राहिलं तर पिगमेंटेशन सुद्धा येऊ शकतं का, स्किन सुद्धा अफेक्ट होऊ शकते का?
0: तर मगाशी जसं मी म्हणलं की ब्लड प्रेशर आणि शुगर हे एकत्र येतात. ह्या दोन गोष्टी एकत्र आल्याने मानेच्या मागे पिगमेंटेशन होणे किंवा आपले जे एल्बोज असतात,
1: कोपर
0: जे असतं, त्याच्या मागे पिगमेंटेशन होणे या गोष्टी होऊ शकतात.
1: याचबरोबर
0: जर कोलेस्ट्रॉलही वाढलेलं असेल तर नुसतं पिगमेंटेशन नाही, त्याला छोटे छोटे झॅन्थलेझमाज असं म्हणतो, म्हणजे छोट्या छोट्या चरबीच्या गाठी पण तयार होऊ शकतात. त्या आपल्या पापण्यांच्या भोवती, नाकाच्या जवळ, हनवटीवर, मानेवर हे सुद्धा येऊ शकतात. सो अगदी ब्लड प्रेशरमुळे नाही, पण त्याच्या सोबत जे आजार येतात की शुगर येते, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, यामध्ये जास्ती स्किनचे आपल्याकडे परिणाम दिसू शकतात.
1: बरोबर. म्हणजे पायावर किंवा हातावर पिगमेंटेशन आलंय, डाग पडले असं होऊ शकतं का? ह्याच्यामुळे
0: होऊ शकतं, पण ह्याचं प्रमाण खूप कमी, ज्याच्यात फक्त ब्लड प्रेशर असेल तर.
1: बरं.
0: फक्त ब्लड प्रेशर असेल तर ह्या गोष्टी नाही होणार, पण त्याबरोबर इतर जर गोष्टी आल्या जसं मी म्हणलं तर ह्या गोष्टी दिसू शकतात.
1: बरोबर. खूप लहान वयात जर का बीपी वाढलेलं असेल तर ते पुढे जाऊन थोडं कमी होतं का किंवा जाऊ शकतो का हा आजार?
0: आता बीपी मध्ये दोन प्रकार असतात, एक म्हणजे प्रायमरी हायपर टेन्शन

0: म्हणजे आणि दुसरं म्हणजे सेकंडरी हायपरटेन्शन.
1: बर
0: तर अगदी लहान वयात जे ब्लड प्रेशर येतं त्याला सेकंडरी हायपरटेन्शन जनरली ते असतं.
1: बर
0: सेकंडरी म्हणजे काय, तर थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे किंवा ॲड्रिनल ग्लँड म्हणून आपल्या शरीरात असते तिचा प्रॉब्लेम आहे किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड आहे किंवा इतर पण शरीरामध्ये काही काही अवयव असतात ज्याच्यामुळे किंवा किडनीचा आजार आहे त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलंय, ह्याला सगळ्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. लहान वयात म्हणजे अगदी 10-15 या वयामध्ये जर ब्लड प्रेशर आलं तर 99.99% ते कुठल्या तरी दुसऱ्या कारणामुळे असतं. मग ते कारण जर आपण ट्रीट केलं तर ब्लड प्रेशर आपोआप नियंत्रित होतं.
1: बरोबर.
0: पण आता जसं मी आता म्हणलं की प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर येतं, तर आजकाल प्रेग्नन्सीचंही वय वाढत चाललंय. तिशीमध्ये 35 मध्ये आजकाल पहिल्या प्रेग्नन्सीज येतात, तर त्यामध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण जास्ती असतं. दुसरी गोष्ट म्हणजे या बायकांमध्ये आधीपासून सुद्धा ब्लड प्रेशर असू शकतं, तर त्याला हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी म्हणजे आधीपासून ब्लड प्रेशर आहे मग ते प्रेग्नन्सीमुळे आणखी वाढतं किंवा त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. तर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर कंट्रोल करणं अतिशय महत्वाचं असतं. त्यात प्रॉब्लेम हा असतो की सगळी औषधं आपण प्रेग्नन्सीत देऊ नाही शकत, त्यामुळे आपल्याला गोळ्या बदलायला लागतात. जर एखादी बाई चाइल्ड बेअरिंग म्हणजे प्रेग्नंट होण्याच्या अवस्थेत असेल तर त्यावेळेला आपल्याला बीपीची औषधं बदलायला लागतात, कारण सगळीच ही धोक्यात सुरक्षित नसतात बाळाला,
1: त्यामुळे त्याचीही काळजी घ्यावी लागते,
0: अतिशय काळजी घ्यायला लागते.
1: बरोबर. आणि त्याच्यामुळे कुठेतरी बाळावर किंवा डिलिव्हरीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो का?
0: प्रेग्नन्सीमध्ये जे बीपी वाढतं त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेला किंवा शेवटच्या 3 महिन्यांमध्ये पायावर सूज येणे, दम लागणे, काही वेळेला खूप एक्स्ट्रीम ज्या केसेस असतात त्यामध्ये फीट येणे, हे सुद्धा आजार होऊ शकतात.
1: बरोबर.
0: या सगळ्यांमुळे बाळाला सुद्धा रक्तप्रवाह कमी होतो किंवा डिस्टर्ब म्हणजे चुकीच्या पद्धतीने होतो, आणि ते रिस्की असतं मातेसाठीही आणि बाळासाठी सुद्धा. त्यामुळे ते कंट्रोल करणं एकतर अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला शेवटच्या महिन्यात जर हे प्रॉब्लेम्स वाढायला लागले तर डिलिव्हरी करणं हा त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय असतो आणि पहिला उपाय असतो. या व्यतिरिक्त औषधंही असतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढल्याने धोका प्रचंड प्रमाणात वाढतो, पण ते कंट्रोल करता येतं आणि ते करायला पाहिजे.
1: खरंय खरं. डॉक्टर, आजकाल बरेचदा गुडघ्याची ऑपरेशन्स होतात किंवा हार्टची ऑपरेशन्स होतात. एखाद्या व्यक्तीला हायपर टेन्शनचा त्रास आहे किंवा बीपीचा त्रास आहे, तर त्यांच्या ऑपरेशनमध्ये हे किती मॅटर करतं आणि ह्याची कशी काळजी घ्यायची?
0: ह्याचंही उत्तर तेच आहे की ब्लड प्रेशर जर कंट्रोलमध्ये असेल तर धोका फारसा वाढत नाही. पण ब्लड प्रेशर जर कंट्रोलमध्ये नसेल तर सगळ्याच दृष्टीने धोका वाढतो. म्हणजे ऑपरेशनमध्ये रक्तस्राव जास्ती होणे इथपासून सुरुवात असते, ते हृदयाचा त्रास होणे, मेंदूचा त्रास होणे, हे पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतरचे जे इमिडिएट 1-2 दिवस असतात, 24 ते 48 तास, ते दिसू शकतात. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल जर केलेलं असेल तर फारसा काही धोका नसतो.
1: म्हणजे ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे काही रुग्णांसाठी.
0: अगदी. आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आल्याने आपण खूप सारे धोके टाळतोय, खूप आजार टाळतोय. आणि हे कंट्रोल करणं हे सोपं आहे ना, एखादी किंवा दुसरी गोळी घ्यायला लागते दिवसभरात सारखा, तर खूप आपण गोष्टी त्यातनं टाळतोय.
1: मला असं वाटतं पूर्वी चष्मा लावायला सुद्धा नको वाटायचं लहान मुलांना, स्त्रियांना, किंवा मला चष्मा कसा दिसेल, पण आजकाल स्टाईल म्हणून लोक चष्मा लावतात.
0: अगदी बरोबर आहे.
1: तसं आणि चष्म्याची गोळी घेणं हे सुद्धा आता खूप कॉमन झालेलं आहे, त्याच्यात काही कमीपणाचं लक्षण
0: अपमानास्पद काही नाही. आणि चष्मा लागल्यावर आता मी हे काही पेशंटना सुद्धा समजावते की चष्मा लागल्यावर आपण विचारतो का की हा मी किती दिवस वापरायचा आहे. तसंच बीपीचं समजा, आणि आता बीपीच्या गोळ्यांना मगाशी मी म्हणलं तसं साईड इफेक्ट काहीच नाहीत. काही ठराविक गोळ्यांना आहेत, पण ते काही ठराविक पेशंट मध्येच लागतात. ज्या कॉमनली दिल्या जाणारी औषधं आहेत त्यांना साईड इफेक्ट काही नाही, त्यामुळे ते आयुष्यभर घेतल्याने सुद्धा काही दुष्परिणाम होत नाहीत.
1: अगदी खरंय. श्रोतेहो, आजच्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट झालीये, हायपर टेन्शन हा अचानक निर्माण होणारा धोका नाहीये, तर आपल्या सवयींमधून हळूहळू तयार होणारी समस्या आहे. एक गोष्ट चांगली आहे की योग्य वेळी काळजी घेतली तर हा धोका टाळणं शक्य आहे. आरोग्याची किंमत आजारी पडल्यानंतर समजते, म्हणूनच वेळ असतानाच स्वतःसाठी थांबा, नियमित तपासणी करा, आपल्या स्वतःच्या मनावरचा शरीरावरचा ताण कमी करा, व्यायामाला वेळ द्या, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या शरीराचं ऐका. डॉक्टर अनुजामुळे आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, आम्हाला खूप छान माहिती दिली, त्यासाठी तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्या समवेत मी आरती पटवर्धन आजच्या पुरती आपली अनुमती घेते. निरोगी रहा, सजग रहा, ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.
2: फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:12 झाली आहेत. ऐकूया काही हिंदी

0: भजन तत्पूर्वी
1: बदला बदला सवय बदला
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
1: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा
3: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा सब दाग चले गए सुपर निर्मा मैं सुपरमैन
4: सचिन
3: मम्मी
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन
1: बदला बदला सवय बदला
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
1: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा

0: वनराज भाटिया यांनी संगीतबद्ध केलेली पी के मिश्रा यांची रचना आपण ऐकली उदित नारायण यांच्या स्वरात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांच्या स्वरात आपण ऐकली संत कबीर यांची रचना. यानंतरची रचना काही क्षणात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी भजनांचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 झाली आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. पहिलं निवेदन आहे, दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रवेश परीक्षा 2026 माहिती प्रसारित करण्याबाबत. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेली भारतातील पहिली संस्था आहे. संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि संस्कार यावर भर देते. संस्थेत सध्या देशभरातील विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून या संस्थेच्या वतीनं आगामी प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. प्रवेश परीक्षेचे थोडक्यात तपशील. परीक्षेची तारीख 5 जून 2026 ही असणार आहे. अंतिम नोंदणी तारीख 1 जून 2026. यासाठी संपर्क 90 67 11 15 97. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90 67 11 15 97. यानंतरचं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तींविषयी. भेगडेआळी चिंचोली देहू येथून एक मुलगी हरवलेली आहे. तिचं वर्णन याप्रमाणे, तनिषा राहुल चव्हाण, वय 17 वर्ष 10 महिने, 10वीचं शिक्षण झालेलं आहे. तिला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा अवगत आहेत. रंगाने गोरी आहे, चेहरा उभट, उंची 5 फूट, अंगात नेसणीस लाल रंगाचा स्वेटर आणि काळ्या कलरची नाईट पॅन्ट परिधान केलेली आहे. सोबत पैसा, अडका, मोबाईल काहीही नाही. या वर्णनाची व्यक्ती आपल्यास आढळल्यास देहूरोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन हरवलेल्या व्यक्तीविषयी.

0: तिचंच आहे. नागोराव भाऊराव रांजणे वय 43, चौधवाडा पाटील, भूगाव तालुका मुळशी येथून हरवलेले आहेत. वर्णन असं, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, नाक बसके, डोक्याचे केस काळे पांढरे आहेत, उंची 6 फूट, 10वी येथपर्यंत शिक्षण झालेलं आहे, पायात चप्पल आहेत, सोबत मोबाईल, मौल्यवान वस्तू काहीही नाही. अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास SS भुजबळ पोलीस हवालदार बावधन पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. श्रोते हो, ही होती काही स्थानिक निवेदनं. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून, आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना, तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया CID या चित्रपटातली मजरूह सुलतानपुरी यांची रचना. संगीतबद्ध केली आहे OP नय्यर यांनी. स्वर आहे मोहम्मद रफी, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांचा.

सीआयडी चित्रपटातलं हे गीत होतं मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम आशा भोसले यांनी सकऱ्यांचा आवाज होता. बोल मजरू सुलतानपुरी यांची होते, संगीत होतो ओ पी नय्यर यांचा. श्रोतो,

सभेतल्या उर्वरित कार्यक्रमात आणि हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात मी कैलास शेती सर्वरीचे काचपाटापासून स्वागत करतोय. कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतानं बप्पी लहरी यांच्या संगीतदिग्दर्शनातल्या अंजान यांच्या या रचनेसाठी एस जानकी अमित कुमार यांचा आवाज, चित्रपट घायल.

0: नमस्कार बरं का. नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोब असावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोब असावा.
1: श्रोतो, आमच्या फोन इन लोब असावा या कार्यक्रमाच्या निवेदनानंतर एक आणखी एक निवेदन ऐकूयात. श्रोतो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आणि आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा, त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची

ची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. हे निवेदन ऐकण्यासाठी धन्यवाद. आणि शेवटी आता हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत. गीतकार आनंद बक्षी यांची ही रचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, अलका याज्ञिक आणि अमित कुमार यांचा आवाज, चित्रपट हम.

अमित कुमार आणि अलका याज्ञिक यांना आपण ऐकलं धर्म चित्रपटात. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आणखी काही हिंदी चित्रपट गीत आमच्या श्रोत्याला ऐकता येतील आज सकाळी 11:30, त्यानंतर दुपारी 1 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांच्या कार्यक्रमात, त्यानंतर दुपारी 1:15 आणि दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम, या अंतर्गत ही गीतं प्रसारित केली जातील. मध्यम लहरी 78.78 MHz किंवा 700 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

शक्यतो हे आकाशवाणीचं परिकेंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज कार्यक्रमात विदुषी माणिक वर्मा यांचं शास्त्रीय गायन ऐकूयात. यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी आता प्रसारित करीत आहोत. विलंबित एकतालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत नी के घुंगरिया. द्रुतरचना 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत बालम मोरी छोडो. बाळ माटे यांनी त्यांना हार्मोनियमवरती साथ केली आहे तर सारंगीवरती लहरा मधुकर यांनी दिलेला आहे. तबला साथ केली होती सूर्यकांत गोखले यांनी. विदुषी माणिक वर्मा यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी आता ऐकूयात.

श्रोतो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत आत्ताच आपण विदुषी बाडेक वर्मा यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग विलासखानी तोडी ऐकलात. त्यांना हार्मोनियम साथ केली होती बाळ बाटे यांनी. सारंगीवरती लहरा दिला होता मधुकर यांनी आणि तबला साथ केली होती सूर्यकांत गोखले यांनी. आज रात्री 10 वाजता प्रसारित होणाऱ्या अखिल भारतीय संगीत सभेच्या कार्यक्रमांतर्गत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं ख्याल गायन हे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. मध्यमलहरी 378.78 MHz किंवा 700 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळच्या 11:31 आणि 25 सेकंद होत आहेत.

शतो हिंदी चित्रपट सृष्टीतले निर्माता दिग्दर्शक आणि लेखक धर्मेश दर्शन यांचा जन्मदिवस आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमांतर्गत त्यांच्या चित्रपटातली आता गीत ऐकूयात. सुरुवात लोटरी चित्रपटाच्या या गीताला. कुमार सानू अलका याज्ञिक यांचा आवाज, धर्मेश दर्शन यांचे बोल, संगीतकार आनंद पिले.

0: शतवाज हिंदी चित्रपट सृष्टीतले निर्माता दिग्दर्शक आणि लेखक धर्मेश दर्शन यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली काही गीतं आम्ही आपल्याला ऐकवतोय. त्यांचा जन्म हा 16 मे 1967 मुंबईमधला. धर्मेश दर्शन हे हिंदी चित्रपटसृष्टीतले अतिशय लोकप्रिय असे दिग्दर्शक. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट लुटेरे, आपके खातिर, बेवफा, हम मैंने भी प्यार किया, राजा हिंदुस्तानी यासारखे अतिशय लोकप्रिय चित्रपट धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केले, तसंच निर्माण केले, काही रचना त्यांनी लिहिल्या. राजा हिंदुस्तानी चित्रपटाचं हे गीत उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या युगुल सुरातलं, समीर यांचं हे गीत कार्यक्रमात ऐकू.
1: देखता रहूं क्या

0: खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

तो धर्मेश दर्शन यांच्यावरती आधारित आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण गीत ऐकताय. धर्मेश दर्शन हे हिंदी चित्रपटसृष्टीतले सर्वात तरुण चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून त्यांची कडा होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आमिर खान, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, करिश्मा कपूर, जुही चावला यासारख्या स्टार्सला त्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली. 1993 प्रदर्शित झालेला लुटेरे चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी रुपेरी पडद्यावरती आपलं पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं नाही तर चित्रपटाचे लेखन आणि चित्रपटाचे संवाद हे कमलेश पांडे यांनी केले होते. धर्मेश दर्शन यांचा भाऊ सुनील दर्शन हा देखील चित्रपटांची निर्मिती करतो. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि या चित्रपटात सनी देओल आणि जुही चावला हे दोन नायक आणि नायिका या चित्रपटात होते.

संगीतकार अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेले हे सगळं त्यांचं गीत कुमार चौधरी यांच्या यांचा क्षेत्रफळ होता बेला। लुटारी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर धर्मेश दर्शन यांनी 1996 मध्ये राजा हिंदुस्थानी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती अतिशय सफल अशी कामगिरी करत आमिर खान आणि करिश्मा कपूर यांना प्रेक्षकांनी खूप स्वीकारलं। या चित्रपटाला प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता। राजा हिंदुस्थानी चित्रपटाच्या यशानंतर धर्मेश दर्शन यांनी 2000 मध्ये पुन्हा एक चित्रपटाची निर्मिती केली। चित्रपट होता आमिर खान आणि त्याचा खरा भाऊ फैजल खान चित्रपट बेला। या दोघांची जोडी या चित्रपटात दिसली होती, मात्र चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती फारशी कमाल केली नाही। आणि त्यानंतर आला तो धर्मेश दर्शन यांचा चित्रपट धडकन।

धडकन चित्रपट हा प्रदर्शित झाला आणि चित्रपट हिट कॅटेगरीमध्ये ठरला. चित्रपटामध्ये अभिनय केला होता तो अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी या दोन कलाकारांचं नशीब या चित्रपटाच्या माध्यमातनं हे उजळलं. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट कथा या विभागामध्ये अनेक पुरस्कार धडकन चित्रपटासाठी धर्मेश दर्शन यांना मिळाले होते. चित्रपटातली सुनील शेट्टी यांची नकारात्मक भूमिका ती देखील अतिशय गाजली होती.

चित्रपट निर्माता दिग्दर्शक आणि लेखक धर्मेश दर्शन यांनी पुन्हा एकदा 2006 मध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला चित्रपट आपके खातिरच्या निमित्तानं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती फारशी कमाल करू शकला नाही. अमेरिकन चित्रपट द वेडिंग डेटचा हा रिमेक होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवरती फारशी कमाल करू शकला नाही. सध्या धर्मेश दर्शन हे एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन इंटरनॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन क्लबचे आजीवन सदस्य आहे. आज त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटातली गीतं आपण ऐकताय. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत उदित नारायण आणि अलका जयंतिक यांच्या आवाजातलं. समीर यांनी लिहिलेल्या गीतासाठी संगीत दिलंय नदीम शिवनी यांनी. चित्रपट हा मैने भी प्यार किया.

0: शुद्ध याविरोधाचा गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट जगताचा कार्यक्रम आम्ही आताच बात करतोय. आज निर्माता दिग्दर्शक आणि लेखक धर्मेश दर्शन यांच्या जीवनदिलीच्या अनुषंगानं त्यांच्या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसिद्ध गाता
1: रहे
0: पद्मलहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो सॉरी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 12 वनिता बंडाळ. आमच्या महिला शुद्धवर्गासाठीचा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही तो सहक्षेपित

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवात

0: ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूलला शिक्षण झालेलं होतं त्यांचं जी डी आर्ट झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला
1: सुरुवात केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे. मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा.
0: बरं.
1: मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे शीख म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं. आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्पनिर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा.
1: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालंय त्यांच्यासोबत.
0: ताई जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
1: हो.
0: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
0: बरं.
1: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
0: ओळख,
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये डोळे कान नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: वा, खूपच छान. ताई आणि तुम्ही हे जे आपल्या भागातली जी कला

0: तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
2: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे. कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे
1: आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
2: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
1: हो,
2: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
1: हो हो,
2: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे. त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
1: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
2: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
1: तिची ती दिनचर्या
2: असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनी पासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
2: तर त्याच्यासाठी मग मी तुळशी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
2: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
2: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो. कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते. म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदडो संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
2: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय. पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळाला आहे, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई, आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
2: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी. तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाही आहे तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता. आणि

0: सासूबाईचा भी पाठिंबा होता म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला, आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते, तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीचे सुरजकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, असं सर्व दूर आम्ही भारतामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शनं भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिर बघितले, आधीचे जे मंदिर कसे जडणघडण केलेले आहे, आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होत, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटत आहे. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो, नक्की
0: त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय, खरंय. बरं ताई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरीहिरीनं भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोच पावती असते.
1: हो,
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे, त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक कलेचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, आणि त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन

0: आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
1: नमस्कार.
0: धन्यवाद ताई, थांबूया.
1: धन्यवाद.
0: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळं जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी, वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अग इतकी वैतागले ना मी, नुसता कंटाळा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग, कंटाळा, बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना?
0: नाही ग, असं काही नाही ताई. आणि फोनवर बोलतो ना ग आपण, पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग, यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता, 2 दिवस सुट्ट्या आहेत ना शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अग उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई. काय हे ऊन ग बाहेर
1: मग?
0: आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा?
1: 2 दिवस
0: अग, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळ आहे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागले आहेत? अहोंशी भांडलायत ही सासूबाईंशी नगझक.
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई, आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बाप रे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत?
0: जास्त होते ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी. जोकापाय,
0: मग काय तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे. अगं हे तायडे, हे बघ, तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: हा हा, अगं हो हो, तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
0: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुली.

0: हिची दोन मुलं, अधून मधून एक ननन येत असतेस ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळत.
0: अगो हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं, पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग, पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हंटल की भांडायला भांडं लागायचं.
0: हो ग, ते तर आहेच,
1: पण तो आवाज चार भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरंय खरंय,
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज चार भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला तडे पडतात.
0: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती, पण
1: आज त्या आदर्शाला तडे पडतायत ग.
0: हो ना,
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
0: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
0: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज, आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
0: अन काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना,
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
0: मग अर्थातच, त्यानंच विणलेल्या कोशात राहतो, अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच, माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
0: वा, काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन, सुसंस्कृत, सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही,
1: हाताची 5 बोट सारखी नसतात.
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: अगदी,
1: त्यांच्यात मानसिक, शारीरिक, भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई. अन या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: मग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते, किंवा तिला इतके चटके बसतात, करायची वेळ येते ग.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारण, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची.
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल माग का जायचं.
0: अगदी खरंय खरंय,
1: माझी एकट्याची चूक आहे का, वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही. छोटी, माझ्या वाचनात ना एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
0: कोणती ग, सांग सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
0: कुणाशी ग?
1: हिमनगाशी केली.
0: हो का?
1: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बर.
1: अगदी तसंच, कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोंगुळ्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई तुझं. विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न, अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याचं पर्यावसन
1: भांडण
0: दुसरं काय ग ताई.
1: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनला.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण आहे.
0: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खर तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
1: हा

0: मानली जायची असं म्हणावं लागेल गो. किती जग बदललंय पाहतेस ना.
1: तेच तर ना ताई.
0: अगं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात माहितच आहे.
1: मग एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त.
0: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी आजी आजोबा आत्या काका काकू त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
1: हो ना.
0: एकाच घरात सामायिक खर्च कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
1: हो हो.
0: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
1: हो ना ताई.
0: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
1: मग हो ना. एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
0: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
1: हो आहे.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात.
1: हो, मग
0: कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच गो.
1: हो ना.
0: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
1: हो ना.
0: आपलंच उदाहरण घे ना.
1: मग
0: आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
1: हो ना.
0: आणि सगळं खर्च वाटून घेतला जातो.
1: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
0: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
1: हो ना.
0: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
1: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
0: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुख सोयी सारख्या.
1: हो.
0: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार.
1: हो ना.
0: माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असच ना.
0: हो अगदी असच.
1: अगो एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग?
0: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
1: हो ग. हो ताई.
0: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं. आजही समाजात दिसत.
1: हो मग.
0: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बर.
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतय.
1: वा किती छान.
0: चांगलंय. प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा.
0: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
1: हो ना ताई. खरंच ग. किती कौतुक वाटतं ना त्यांचं.
0: आणि माहितीये का ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार
0: केला
1: ना ताई. किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं खरं तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग.
0: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं आमचं एक किंवा दोन
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ. आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुटसुटीत वाटते.
1: स्वतंत्र राहणं, उत्पन्न खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
0: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
1: हो हो.
0: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतंच ग.
1: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घर

0: बागकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
1: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते
0: मग,
1: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना तर घरात शांतता आनंद.
0: अगदी खरंय ताई तुझं, ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
1: आणि ती जर सकाळी उठून जॉब साठी लवकर बाहेर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
0: अगदी खरंय, आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
1: कारण ती पण कमावती आहे ना.
0: मग
1: हे लक्षात घ्यायला हवं.
0: हो
1: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
0: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
1: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्याने कामं यू पार पडतात.
0: अगदी, आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
1: पण ना, विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
0: आहेतच ग.
1: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
0: हो हो,
1: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
0: नाही
1: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
0: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय, कालाय तस्मय नमहा.
1: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
0: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते ताई. आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग, आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नकोयत ग.
1: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
0: खरंय ना ग ताई,
1: उदाहरण पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत, वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती.
0: हो ना,
1: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
0: खरंय,
1: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
0: हो,
1: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
0: हो,
1: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
0: काय मग हा जनरेशन गॅप.
1: अगदी खरंय, आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
0: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असता आपण मोठे झालो ग.
1: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
0: हो ना,
1: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
0: अजिबात नाही ग,
1: कुणाकडे जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
0: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
1: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
0: हो हो,
1: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते, परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
0: हो,
1: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
0: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत, घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं, प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
1: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
0: हो,
1: सांग बरं, तुला सांगता येते का?
0: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
1: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
0: हो,
1: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
0: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
1: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
0: हो, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
1: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
0: हो,

0: आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
1: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
0: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
1: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालकत्व आहे हो ना.
0: हो ना ताई, कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
1: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
0: जे पेराल तेच उगवेल.
1: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
0: अगदी खरंय ना ताई, मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
1: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
0: अजिबात नको,
1: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
0: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
1: वसुधा म्हणजे पृथ्वी.
0: हो,
1: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
0: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
1: खरंय बघ, हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
0: हो,
1: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला हवं.
0: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
1: बघ छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
0: हो ग ताई, खरे खरे, अगदी
1: पाहून असं विषण्ण होऊन जातं मन. अगं कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत या युद्धात
0: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
1: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवनमूल्य.
0: हो ना
1: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध.
0: हो ना, खरंय ताई,
1: निष्पापांचे जीव जातील.
0: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हणणार का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
0: हो ना,
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
0: हो हो,
1: पण आता बाकी जरा पोटात कावळे उरटत चल आपण मस्त लस्सी पिऊया
0: ताई.
1: तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आलीये. तेव्हा मैत्रिणींनो, सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या

आरोग्याची काळजी घ्या. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे. आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था, जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा, मारा त्याला,
3: मारा, मारा,
2: सोडा, मारा, सोडा, मारा, काय मारा त्याला,
3: अरे सोडा, बोला, सोडा, नाही, सोडा, बोला।
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून

0: मुलांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून. त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं.
1: दुख के साथ मिल जाना वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है. जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं.
0: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही. सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावेल याचा काही नेम नाही. अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल, आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं, आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्त्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
2: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
0: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाश

0: आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आव्हान करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
1: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती

0: करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
1: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या बेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन सूचना आणि जे काही सल्ले सज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
0: थोडक्यात आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूर परिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: याचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होते.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रम

शतभव मुंबई केंद्राचं सह क्षेपणपण ऐकलं मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स किंवा 700 बँड क्लोड सारी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:15 झाले.

आपकी पसंतच्या सर्व रसिकश्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतो आहे. कार्यक्रमातल्या या पहिल्या गीतानं कार्यक्रमासाठी आमच्या या श्रोत्यांना जो इंतजार होता तोच कार्यक्रम म्हणजे आपकी पसंत. आणि कार्यक्रमासाठीची पसंती आलेली आहे ती या गीताची जिसका मुझे था इंतजार. डॉन चित्रपटाचं हे गीत, लता मंगेशकर यांचा आवाज आहे आणि प्रेक्षक आहेत आमचे कृष्णानगर टी व्ही टॉवरचे सेमिनी हिल्स इथले नाना डोंगरदिवे, रमाताई, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई, राहुल डोंगरदिवे. डोंगरदिवे परिवारासोबतच हे गडी कारखाना तालुका गेवराय बीडचे दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता साळवे, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे, वरुण जवळकाचे हे श्रोते. डॉन चित्रपटाचं हे गीत किशोर कुमार आणि अंजान यांनी लिहिलेली ही रचना.

शतो कार्यक्रमात यानंतर आपल्याला इंतजार असलेलं हे गीत आणि इंतजार असलेल्या या पत्र प्रेक्षकांची नावं. दुलारी चित्रपटाचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, शकील बदानी यांचे बोल आहेत, संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. गीतासाठीची ही पसंती आहे आमच्या भिकाजी गुरव मुक्काम पोस्ट इस्लामपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरचे हे श्रोते. शुश्रूषा द्विवेदी, अमृत सिद्धी, शिवभक्ती, शिवशक्ती, शिवांजली, शिवज्ञानी सर्व गुरव परिवारातले हे सदस्य आहेत. पांढरकवड्याचे सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन, फरजाना, तसंच वर्धा येथून हसनैन अली यांचं देखील या गीतासाठीची ही पसंती आहे. आणि महादेव घाट अमलेश्वरचे डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी, सूरज, ज्योती ठाकूर आणि बाबुरियांश ठाकूर. दुलारी चित्रपटाचं हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजातलं या प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीवरनं कार्यक्रमात आता ऐकूया.

आपकी पसंतीसाठी हे कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आणि यानंतरच्या गीतासाठीची ही पसंती आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची. देशपांडे परिवारातले हे सदस्य आहेत दिपे वडगाव तालुका के जिल्हा बीडचे. हे कुटुंबीय दत्तात्रय, ज्योती, दीपिका, रूपाली, प्रतीक्षा, दयानंद गांधी चौक रोपडमधून, पंजाबचे हरदेव मिका, बलविंदर बिरक, जेते बिरक, मिका बिरक, प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, गौतम नगर जिल्हा नांदेडचे हे प्रेक्षक श्रोते. आणि या प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीचं गीत आपण ऐकताय ते दया दौर चित्रपटाचं हे गीत. दिलीप कुमार, अजित, जीवन, वैजयंतीमाला, नजीर हुसेन यांचा अभिनय असलेलं हे गीत. रचना आशा भोसले, मोहम्मद रफी यांच्या आवाजातली आणि संगीत आहे ओ पी डय्यर यांचा. कार्यक्रमातली ही रचना आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीची कार्यक्रमात आता ऐकूया.

नया दौर चित्रपटातलं हे गीत होतं भवद्रभी आणि आशा भोसले आणि सहकाराच्या स्वरातली ही युगल स्वरातली रिश आपण ऐकलीत आणि श्रुतो हो आपण एकत आहात आपकी पसंद हा श्रोत त्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या पसंतीच्या हिंदी गीताचा कार्यक्रम बदलभरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून कामचोर चित्रपटाचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं इंदिवर यांच्या गीतासाठी संगीत राजेश रोशन यांचं आणि पसंती कळवणारे श्रोते मुकाम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथले दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ गजानन घायाळ पुण्यातनं पंकज वाडुदे आर्या प्रियंका तसंच जरूर वरुडचे बाबासाहेब वाडुदे मीनाक्षी चर्पे रजनी काळेरे वाघेश्वर रेडिओ श्रोता संघाचे वाघाडीचे बाबासाहेब काळे पांडुरंग काळे प्रेरणा वेदांत बद्रीनाथ पठाडे आणि डोंगरगाव छत्तीसगडचे आमचे प्रेक्षक श्रोते राष्ट्रपाल गजबिये राधिका गजबिये बेबी अनिष्का तन्मय गजबिये भिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन कौशल्या देवांगन हेमलता देवांगन आणि टिम्पल देवांगन चित्रपट कामचोरचं हे गीत आमच्या प्रेक्षक श्रोत्यांची ही प्रसंती कार्यक्रमात आता ऐकत आहोत.

कामचोर चित्रपटाचं हे गीत आपण ऐकलं आणि शोधू यानंतरच्या गीताची पसंती आहे ती आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची. परंतु या पत्रांकडनं पाहत असताना वारंवार हे जाणवत राहतं का हा कार्यक्रम सादर करत असताना की आमचे पत्र पाठवणारे प्रेक्षक श्रोते तेच तेच श्रोते आहेत. तेव्हा नवीन श्रोत्यांनी देखील कार्यक्रमासाठी फोन पत्र पाठवून त्यांची पसंती कळवण्यास आम्हाला काही हरकत नाही. कार्यक्रम पाठवण्यासाठी कार्यक्रमाला पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम आपकी पसंत द्वारा केंद्रीय निदेशक आकाशवाणी पुणे शिवाजीनगर पुणे 411005. आपकी पसंत या कार्यक्रमासाठी श्रोते जरूर आम्हाला पत्र पाठवून त्यांची पसंती कळवू शकतात आणि ही पसंती कळवली आहे ती आम्हाला या आमच्या पत्र प्रेक्षक श्रोत्यांनी. आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. त्यांची पसंती आहे ते भ्रष्टाचार चित्रपटाचं गीत. सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल यांचा युगल स्वर आहे, संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि रचना आनंद बक्षी यांची. आणि याच गीतासाठीची आणखी दोन पत्र ते पत्र पाठवणारे आमचे प्रेक्षक आहेत मुक्काम जळगाव सोमनाथ जालन्याचे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी, वैष्णवी जगदाळे, वैभव लोखंडे, मेघराज, युवराज कोलते, तसंच रुद्र कोळकर, वाकुळणी, बदनापूरचे श्रोते आणि दिवाने रेडिओ श्रोता संघाचे खेरडावाडीचे हिंगोलीचे श्रोते शहाजी बोडके, नंदा बोडके, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी, समस्त बोडके परिवार, वाकोडी, कळमनुरीचे उत्तम जमदाडे, स्वरा जमदाडे, आत्माराम आसोले, ललिता आसोले, समस्त आसोले बोडके, तसंच वागवेकर परिवार आणि भूतेकर परिवाराचं गीत चित्रपट भ्रष्टाचार. तेरे नैना मेरे नैनो से मीठी मीठी

श्रोतो, याबरोबर आजच्या आपकी पसंत या श्रोत्यांनी पत्रद्वारे कळवलेल्या त्यांच्या पसंतीच्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमात तुम्ही केला आज श्रद्धा सर्वांचे काचा परत घेतोय. निरोप घेतोय. यानंतर पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात शनिवारी दुपारी बरोबर ठीक 1 वाजता.

मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचा 1:30 सुरुवातीला मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत। लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील। तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे। या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। भारतात 300+ डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे। पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते। ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल, असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं। पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं, असं द्विवेदी म्हणाले।
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं।
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे। अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली। विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून

16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील पंधरवड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाऊत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गाव पातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोली

0: चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: मुंबई केंद्राचं सहक्ष बरोबर ऐकलं. पद्म लहरी त्यांच्या 78.78 मीटर्स किंवा 700 रेडिओ ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या बद्दल होता. दुपारचे 1:45 आणि 45 सेकंद झाले.
3: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह
2: हा कार्यक्रम ऐकूयात कैलास शिंदेसोबत. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत विदिन यू चित्रपटातलं बैजू मंगेशकर यांना गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अमृता यांची ही रचना कार्यक्रमात आता ऐकूया.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: श्रोतमापनिकेत आहात नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपटगीतांचा कार्यक्रम. मोशनचे एक ज्योतिका तांगडी आणि सकाळच्या आवाजातलं दानिश साबरी यांच्या या गीतासाठी जावेद भोसिंग यांनी संगीत दिलंय. सूरज पे बंगल भारी हा चित्रपट.

गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानीच केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीतचं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धेशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी की रुपनागर, अनंत सेटिलवाड, किशोर भीमानी, सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं.

सयोनी चित्रपटाचं हे गीत होतं सचेत तंडन आणि सुकृती कक्कर यांच्या आवाजातलं सोहेल हैदर यांचं. रचना रंगुणी यांनी संगीतबद्ध केली होती. दरम्यान एक निवेदन आपण ऐकालं आणि त्यानंतर ऐकणार आहात ते लव आजकल चित्रपटातलं सुनिधी चौहान हिने गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
1: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
5: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळे नसं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
1: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.

श्रोते हो नेक्स्ट वेव या नवीन चित्रपटांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं ते शिखारा चित्रपटातलं. मुनीर अहमद मीर यांचं गीत होतं बशीर आरिफ यांची रचना. अभय रुस्तम सापोरी यांनी हे गीत संगीतबद्ध केलं होतं. कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण काल दुपारी 2:30 वाजल्यानंतर आमच्या दोपहर

अरे श्रोते, आता उष्णतेच्या वाढत्या लाटेसंदर्भातलं हे जनजागृतीपर निवेदन ऐकूयात. श्रोते, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान धोकादायक ठरू शकतं आपल्या आरोग्यासाठी, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं हे गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 यावेळी शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावरती टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुते कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी लोकांची

काळजी घ्या, उष्माघाताची लक्षणं ज्याप्रमाणे की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. उष्णतेच्या वाढत्या लाटेसंदर्भातलं हे जागृतीपर निवेदन आपण ऐकलं. आणि आता नेक्स्ट वेव या नवीन चित्रपटगीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत, मीका सिंग आणि अडियाईच्या आवाजातलं अथिया सय्यद यांचं गीत, अनामिक चौहान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत तेरी भाभी है पगले या चित्रपटाचं.

0: डॅडू डॅडू मी एक गोष्ट विचारू?
1: हो अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.

0: सांगतायत आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
1: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो मी. त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, यांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 90 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

जस्सी गिल आणि आसिस कौर यांच्या आवाजात जावेद अख्तर यांचं हे गीत होतं. शंकर एहसान लॉ यांचं संगीत असलेलं हा चित्रपट पंका अलीकडे बदलल्या या रथाचं गीत हॅपी हजबंड या चित्रपटाचं जावेद अली याच्या आवाजात ऐकूयात. अनय यानं गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे अनय आणि सरीन यांचं गीत कार्यक्रमात आता ऐकूयात.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिकू.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील. हा
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: सांगतायत प्राध्यापक आणि संगीत समीक्षक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे.
3: आमच्या लहानपणी रेडिओ जर नसता तर आमचं जीवन अत्यंत शुष्क झालं असतं. रेडिओ नसता तर प्रामुख्यानं संगीत समजलं नसतं. डॉक्टर गंगूबाई हानगळ बालगंधर्वांची गाणी, नाट्यगीतं, कुमार गंधर्वांची गाणी, पु ल देशपांड्यांनी संगीत दिलेली गाणी, छोटा गंधर्व, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, अजून किती नावं घ्यावी, लता मंगेशकर, प्रामुख्यानं दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, पंडित राम मराठे,

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर हॅपी फॅन जय गीत चित्रपटाचं हे गीत विकास सिंग तरुण मालेले दिमोहन यांच्या वाजतलं. बुधसर अजीज यांच्या या गीतासाठी संगीत दिलंय.

परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

श्रोतो द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं घुमर चित्रपटातलं. अमित त्रिवेदी आणि रुपाली मोघे यांनी गायलेलं, स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या या गीतासाठी अमित त्रिवेदी यांचं संगीत होतं. आणि श्रोतो याबरोबरच नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातनं मी कैलास शिंदे आता या कार्यक्रमाला पूर्णविराम देत आहे. नमस्कार.

लहरी 378 7-8 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

सह चार राज्यात सुरू, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा, पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा TET परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रात।

0: जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रतिलिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्स डेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटीर सननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद होत आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही

चमत्कार करत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन आणि दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58 मिनिटांनी. तोपर्यंत कैलाश शिंदेला आज्ञा द्या. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. मी दिव्या जगदाळे सायंकाळच्या या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोतेहो, आजच्या या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आम्ही सुरुवात करत आहोत. ऐकूयात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, काल दिनांक 15 मे 2026 रोजी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं. ते प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ होते. मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान होतं. जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा आणि आयुष्याला वेगळ्या दृष्टीने पाहणारा डॉक्टर अशी त्यांची ओळख होती. त्यानिमित्तानं आज आयुष्याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणारी गीतं आपण ऐकूयात. सुरुवात करूयात या गीतापासून.

श्रोते हो, आपण ऐकलेलं हे गीत होतं सदमा चित्रपटातलं. स्वर होते सुरेश वाडकर यांचे, तर शब्दबद्ध केलं होतं गुलजार यांनी. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात कल होना हो या चित्रपटातलं हे गीत सोनू निगम आणि शंकर एहसान लॉ यांच्या स्वरात. शब्दबद्ध केलं आहे जावेद अख्तर यांनी.

श्रोते हो, सोनू निगम यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची ही रचना आपण ऐकलीत. चित्रपट होता कल हो ना हो. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं हे गीत. शब्दबद्ध केलं आहे अमिताभ भट्टाचार्य यांनी, तर संगीत साज चढवला आहे प्रीतम यांनी.

श्रोतेहो, टोची रैना रेखा भारद्वाज यांच्या स्वरातलं हे गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं. आता ऐकूयात लापता लेडीज या चित्रपटातलं हे पुढील गीत. स्वानंद किरकिरे यांच्या या गीताला गायलंय श्रेया घोषाल यांनी, तर संगीतबद्ध केलंय राम संपत यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहोत आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिकवणारी ही गीतं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात डिअर जिंदगी या चित्रपटातलं हे गीत. गुलजार यांच्या या गीताला स्वर आहे आलिया भट यांचा, तर संगीतबद्ध केलं आहे इलैया राजा यांनी.

श्रोते हो, आपण ऐकलेलं हे गीत होतं डिअर जिंदगी या चित्रपटातलं. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता या आपल्या संस्कृतीची ओळख आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणे, जखमी प्राण्यांना मदत करणे तसंच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचूयात आणि मानवतेचा खरा अर्थ जपूयात. धन्यवाद. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातील आता हे पुढचं गीत ऐकूयात. चित्रपट आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गीताला स्वर आहे डॉमिनिक सेरेजो आणि क्लिंटन सेरेजो यांचा. संगीत साज चढवला आहे शंकर एहसान लॉय यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकलेलं हे गीत होतं जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं. जावेद अख्तर यांच्या या गीताला स्वर होता डॉमिनिक सेरेंजो आणि क्लिंटिन सेरेंजो यांचा. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सायंकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूयात कार्यक्रम युववाणी. यात स्टे ट्यून्ड या सदरात हिंदुस्थानी संगीत प्रकारातील सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम, घननिळा लढीवाळा, लेखन आणि निवेदन आरती गाढवे यांचं, सादर करते धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या स्टे ट्यून या सदरात आपण ऐकणार आहोत माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम घननिळा लडीवाळा. माणिक वर्माजींचं गाणं याबद्दल बोलायचं म्हणजे कुठल्या कुठल्या आठवणींना उजाळा द्यायचा की तुम्हा सर्वांना फक्त त्यांची गाणी ऐकवायची हा संभ्रम सुरुवातीलाच मला वाटतो आहे. कारण त्यांच्या स्वरांचा हिंदोळा हा तुमच्या माझ्या मनात अगदी गोड वाटावा असा झुलतो आहे. यावर्षी आकाशवाणी प्रसारणाची 90 वर्षे पूर्ण करते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे आकाशवाणी केंद्रावरून माणिक वर्माजींच्या आठवणी सांगायच्या म्हणजे पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रमातून सादरीकरणातून रसिकांच्या सगळ्यात आवडत्या रचना शोधून घ्यायच्या आणि त्या ऐकवत राहायच्या असा कार्यक्रम आहे हा. म्हणजे जसं की दरवेळी मी सांगत असते पुणे आकाशवाणीने कलाकारांची मैत्री ही रसिकांच्या मनात चिरंजीव केली आहे. ती गदिमा पुल बाबूजी यांनी पण त्यांच्यासोबत एक स्त्री कलाकारही आहे जिचा आवाज हा रसिकांसाठी आजही तितकाच प्रिय आणि आदरणीय आहे. त्या म्हणजे पुणे आकाशवाणीच्या संगीत प्रसारणातील माणिक वर्मा. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मी पुणे आकाशवाणीच्या आठवणींसंदर्भात त्यांच्या माणिक मोती या पुस्तकातील काही आठवणी ऐकवते. सप्तसूर माझे सखी सोबती असं जेव्हा शोभा बेंद्रे लिहितात तेव्हा सर्व

सर्वात पहिले त्यांना दिसतं ते म्हणजे माणिक वर्मांचं स्वरासोबतचं नातं. अगदी लहानपणापासून ज्या काही सुंदर आठवणींची चित्र डोळ्यांसमोर येतात त्या बहुतेक चित्रांमध्ये पुण्याच्या आमच्या घरात माई हिराबाई दादरकर तंबोरा घेऊन गाण्याचा रियाज करते आहे. मी तिच्या आजूबाजूला लुडबुड करते आहे, घोटाळते आहे असं मला दिसतं. कधी बापूराव केतकर, तर कधी बशीर खा साहेब, तर कधी बागलकोटकर बुवा तिला शिकवत असायचे. वेळोवेळी काळानुसार गुरु बदलले, पण चित्रातलं माझं तिच्या भोवती असणं कायम राहिलं. तेव्हा मला गाणं कळत नव्हतं, मात्र माई गायची ते ऐकायला आणि तिला बघायलाही मला फार आवडायचं. कुठेतरी ते गाणं माझ्या मनात नकळत झिरपतही असणार, कारण माई एखादी ओळ विसरली तर मी पटकन ती ओळ म्हणून दाखवायचे. मी 7 वर्षांची होते तेव्हा माझी गाण्याची शिकवणी सुरू झाली, ती भारत गायन समाजमध्ये. माझे पहिले गुरु म्हणजे अप्पा भोपे, पंडित भास्करबुवा बखले, मास्टर कृष्णराव अशा नामवंतांची ही संस्था. त्यांनी मला काही द्रुत खयाल, छोटी छोटी नाट्यसंगीतं, सनातन नाद हा भगवान असं मला म्हणता येईल तर सोपं गाणं शिकवलं. ते माझ्याकडून चांगलं घोटूनही घेतलं. मी माईला गाणं म्हणून दाखवायचे, पण एखादी तान विसरले की पुढच्या सर्व ताना चुकायच्या, किंवा एखादा चुकीचा आलाप घेतला की पुढे सर्वच चुकायचं. ती विचारायची, अगं असं पाठ केल्यासारखं बसवल्यासारखं काय गातेस? मी म्हणायची, मला गुरुजींनी असंच शिकवलं आहे. तिला गाण्याचं उत्तम ज्ञान असल्यामुळे ती मला समजवायचे, हे बघ 4 आलाप 4 ताना असं मोजून मापून गायचं नसतं. आता हे बघ तुला शिकवलेलं हे गाणं. इथे ती गाणं स्वतः म्हणून दाखवायची आणि विचारायची, ऐकलंस का नीट? हा गंधार, हा मध्यम, प्रत्येक स्वर नीट लक्षात ठेवून गा. पण त्याचबरोबर म रे ग ग रे म अशी काही कॉम्बिनेशन कर, स्वतःच्या मनाने बढत कर. शिकवलेल्या पोपटासारखी पोपटपंची करू नको. माईंची फार इच्छा होती की आपल्या मुलीनं केसरबाई केरकर, हिराबाई बडोदेकर ह्यांच्यासारखी नामवंत गायिका व्हावं. असा मान आणि आदर कमवायचा असेल तर अशीच मोठी मेहनत करायला हवी. त्यासाठी तू स्वतःच्या मनानं विचार करायला शिक. त्या वयात तिचे हे विचार आणि मोठे मोठे शब्द माझ्या डोक्यावरूनच जायचे. मी मान डोलवायची, पण मनात विचार यायचा म्हणजे मी नक्की काय करायचं. मी 10-11 वर्षांची असेन तेव्हा ध्रुवकुमार हा सिनेमा आला आणि मग त्यातल्या एका गाण्याची स्पर्धा जाहीर झाली 12 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी. त्या सिनेमातली भैरवी गायची होती. माईकडे त्यावेळी जोशीबुवा नावाचे एक तबलजी यायचे. ते माईला म्हणाले, माणिकनं स्पर्धेत भाग घ्यायला हवा. माई म्हणाली, तिला काय येतंय, पण ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा तर मी ठरवलं. तेव्हा या गाण्याची रेकॉर्ड आली नव्हती. मग मी तो सिनेमा 8-10 वेळा पाहिला. पहिल्यांदा पाहायला गेले तेव्हा थिएटर बाहेर गाण्याचं पुस्तक मिळत होतं, ते विकत घेतलं आणि प्रत्येक वेळी सिनेमा बघताना गाण्याची एक ओळ नीट ऐकून लक्षात घेत. या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला आणि बक्षीस म्हणून मला हार्मोनियम मिळाले. तेव्हा माईला वाटलं, सिनेमा पाहून प्रत्येक वेळी फक्त एक ओळ लक्षात ठेवून हिनं आपली आपणच चाल बसवली, याचा अर्थ हिला गाण्यात गम्य आहे. या स्पर्धेचा निकाल पुण्याच्या पेपरमध्ये छापून आला, त्यामुळे लोकांनी खूप कौतुक केलं आणि पुण्यात माझं नाव झालं. त्या काळात HMV कंपनीचे लोक चांगले गाणारे कोण आहेत याचा शोध घेत गावोगावी फिरायचे. तसेच ते पुण्यात आले असताना त्यांना कोणीतरी माझं नाव सुचवलं, माणिक दादरकर नावाची मुलगी आहे, ती छान गाते. आणि अशा प्रकारे माणिकजी वर्मांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला असा उल्लेख आकाशवाणीच्या मुलाखतीत आणि त्यांच्या माणिक मोती या पुस्तकात आहे.

माणिक वर्माजींचं नाट्यसंगीत हा महाराष्ट्रासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण ज्या काळात स्त्रियांचं कलाक्षेत्रातलं अस्तित्व हे तसं सर्वदूर फार स्वागतार्ह नव्हतं, अशा कालखंडात लोकप्रिय होणं ही बाब प्रचंड मोठी आहे. त्याविषयी त्यांच्या शिष्या लेखिका शैला दातार लिहितात, बालगंधर्वानंतर कोणा गायकावर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं असेल ते माणिकजी वर्मांवर. एका अत्यंत अवघड दुखण्यातून त्या बऱ्या झाल्या हेच विशेष, पण संगीत रसिकांचं भाग्य म्हणजे त्या परत पूर्वीसारखं गायलाही लागल्या. 5 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तुळशीबागेत त्या गायल्या, तिथून त्यांची संगीताची कारकीर्द परत एकदा नव्यानं सुरू झाली. मला आठवते ती नंतरच्या काळातली सवाई गंधर्व महोत्सवातली त्यांची मैफिल, तुडुंब गर्दी जमली होती, माणिकबाईंच्या सुरांनी श्रोतृवर्गावर मोहिनी घातली होती, आणि मग राग जोगकंस त्या अशा काही जमून गायल्या की ती संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. 1980 साली मला गाणं शिकण्यासाठी महाराष्ट्र राज्याची स्कॉलरशिप मिळाली. मी पंडित वसंतराव देशपांडेंना भेटले, ते म्हणाले मी तुला नाट्यसंगीत शिकवीन, पण शास्त्रीय संगीतासाठी तू माणिक वर्माकडे जा, बाईने बाईकडेच शिकावं, माणिक फार प्रेमळ आहे, ती तुला चांगलं शिकवेल. ते केवळ सूचना देऊन थांबले नाहीत, तर महाराष्ट्र सरकारला त्यांनी तसं पत्रही लिहिलं. मग सुरू झाली माझी माणिकबाईंकडची शागिर्दी. मी डेक्कन क्वीनचा पास काढला आणि बाईंकडे सकाळी 11 वाजता पोहोचले. शिकवणीचा पहिला दिवस बाईंनी विचारलं, काय ग शैला, आज तुला सकाळी लवकर निघावं लागलं असेल आणि रात्री घरी पोहोचायलाही उशीर होईल, मग स्वयंपाक कोण सुधीर करणार का? मी सांगितलं, नाही बाई, मी स्वयंपाक करूनच आले. त्या हसल्या आणि म्हणाल्या, घर सांभाळून गाणं केलंस तर तुला खरं समाधान मिळेल. मीही तेच केलं. माणिकबाई मला शिकवायला लागल्या तेव्हा शिष्य म्हणून नवनवीन राग, त्याच्यातल्या बंदिशी आणि रागांचं सादरीकरण, त्या सगळ्या गोष्टी मी शिकत गेले. पण विशेष म्हणजे बाईंचं गाणं आणि गाण्यासंबंधींचं बोलणं जवळून ऐकताना बाईंच्या अद्वितीय गाण्याचं मर्म मला समजून घेता आलं. त्यांचा आवाज, उत्कृष्ट स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती ही दैवी देणगी होती, पण त्याला कमालीच्या मेहनतीची जोड मिळाल्यानं त्यांचं गाणं विलक्षण प्रभावी आणि श्रवणीय व्हायचं. कार्यक्रम कुठेही असो, प्रत्येक वेळी श्रोत्यांना काहीतरी नवीन ऐकायला मिळावं अशी त्यांची इच्छा असायची. मग त्या वेगवेगळ्या कल्पना शोधायच्या आणि त्यासाठी वेगळा रियाजही करायचा. त्या म्हणायच्या, अध्यात्मात जसं नामस्मरण

संगीतात्रयात ही गुरुमुखी विद्या आहे. शाळा कॉलेजमध्ये अभ्यास केल्यासारखी वर्षानुवर्षे ती शिकावी लागते. इथे कुठलाही शॉर्टकट चालत नाही. प्रत्यक्ष मैफिलीतल्या गाण्यासंबंधी त्यांचं मत असं होतं की लहान मुलाला प्रेमानं अंजारावं, गुंजारावं, तसं प्रेमानं गावं. खडेस्वर लावू नयेत. पुरुषांच्या गळ्यात आक्रमकता असते, ती त्यांना शोभते. पण बाईच्या गाण्यात गोडवा हवाच. मैफिल ऐकून श्रोता खुश होतो आणि श्रोत्यांना खुश राखणं हेच संगीत.

माणिकजींचं गाणं हे आपल्या भावविश्वावर खूप सुंदर ठसा आहे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात माणिकजींचं गाणं म्हणजे दिवाळीच्या संध्याकाळी ठरवून लावलेलं लाविते मी निरांजनासारखं आहे. म्हणजे तुम्ही आनंदात आणि दुःखात दोन्ही वेळी तुमच्या डोळ्यांतला ओलावा जपणारं, प्रत्येकाच्या आईच्या कानात सुखाचा सांगावा सांगणारा स्वर म्हणजे माणिकजी वर्मा.

माणिकजींचं भक्ती संगीत, भावसंगीत म्हणजे कौसल्येचा राम आणि आभाळीचा सांगोबाई. त्यांनी निवड केलेल्या रचना या त्यांच्या नावासोबत इतक्या जोडल्या गेल्यात की पंढरीचा राजा दळी जनीच्या घरात हे पद फक्त आणि फक्त माणिकजींच्या स्वरातच ऐकू येतं.

किती आठवणी आठवणार खरं तर. आपल्या कार्यक्रमासाठी असणारी वेळ फार छोटी आणि आपलं त्यांच्या गाण्यासोबतचं असणारं नातं फार मोठं आहे. आपण त्यांच्या रचनांच्या प्रेमात नेहमीच त्यांचं गाणं गुणगुणत राहतो. गदिमांनी मराठी भाषेतील ळ या अक्षराबद्दल बोलत असताना घननिळा लडीवाळाची सांगितलेली गोष्ट अर्थातच सर्वश्रुत आहे. पण माणिकजींचा कार्यक्रम आणि त्यांचं गाणं म्हणून जेव्हा मी या कार्यक्रमाला घननिळा लडीवाळा म्हणते तेव्हा वाटतं की किती वर्षे लोटून गेली आहेत या घटनांना, पण आजही आपल्याला किती प्रिय आहे ही रचना. त्यांनी त्यांच्या काळात काय निष्ठेनं जपली आहे त्यांची कला, जी आजही आपल्याला साथ घालते. त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या स्मृतीला अत्यंत आदरपूर्वक अभिवादन करते आणि ऐकूयात घननिळा लडीवाळा.

आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com. yuvaniairpune@gmail.com. yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. यात स्टे ट्यून या सदरात हिंदुस्थानी संगीत प्रकारातील सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम घननिळा लडीवाळा. लेखन आणि निवेदन होतं आरती गाढवे यांचं. सादर करते धीरज केदारे. यानंतर ठीक 6 वाजता ऐकणार आहात हिंदीमधून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आपण ऐकाल चिंतन या सदरात डॉक्टर प्र ची शेजवळकर यांचे विचार. 6:30 वाजता कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात पीक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य विद्राव्य खतांची निवड हे आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यात योग आणि आरोग्य याविषयी माहिती भाग पहिला. तज्ज्ञ लोकशिक्षिका वर्षा लोखंडे ही जळगाव आकाशवाणीची निर्मिती असेल. 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. याचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. सादर करते विजय भुयार, निर्मिती आकाशवाणी जळगाव. 7:00 आपण ऐकणार आहात आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. तर 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक. 7:50 आपण ऐकाल आमच्या संग्रहातील गीतं. 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास, लेखन वीना वाठोरे यांचं. ही नागपूर आकाशवाणीची निर्मिती असेल. 9:00 ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. 9:30 सप्ताह विशेष चर्चा, यात भारतीय जनगणना याविषयी प्राध्यापक अंजली राडकर यांनी सांगितलेली माहिती आणि त्यानंतर जनगणनेविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10:00 आपण ऐकाल नाट्यसंगीत. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीत, यात गायन कलाकार ईश्वर घोरपडे, राग नटभैरव, तबला साथ रोहन चिंचोरे यांची, तर हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची. 11:30 आपण ऐकाल गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 ऐकू शकणार आहात वनिता मंडळ फोन इन सखी संदेश, यात विषय आठवणींच्या गावा. सूत्रसंचालन रुचा नामजोशी. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 ऐकूयात आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम. त्यानंतर 2:15 आणि 2:30 आपण ऐकाल द नेक्स्ट वेव्ह नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत 5:00 आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी, यात कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. सादर करते सुनील गायकवाड. ही कोल्हापूर आकाशवाणीची निर्मिती असेल. 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. 6:30 आपण ऐकाल गंमत जम्मत हा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम. यात बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ओवी अद्वंत हिच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. निवेदन मदालसा कानडे यांचं. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरची निर्मिती असेल. 7:15 आपण ऐकणार आहात माझं घर माझं शेत, यात नारदीय कीर्तन. कीर्तनकार मंजुश्री श्रीकांत खाडीलकर, आख्यान देवर्षी नारद. 7:08 आपण ऐकाल एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल उषा नाईक यांच्यावरती. निवेदन धनंजय भोसले यांचं. 9:15 आपण ऐकाल स्पॉटलाईट. 9:30 नाटकोंका अखिल भारतीय कार्यक्रम ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ लेखक ऋतुपर्णो दास, मराठी अनुवाद डॉक्टर रमेश कुमार गवळी. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. निर्मिती आकाशवाणी सांगली. 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा आपण ऐकणार आहात. यात विवेक सोनार यांचं बासरी वादन. याबरोबरच आमची बातमीपत्र नियोजित वेळेत प्रसारित आणि सहक्षेपित आम्ही करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातील प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळंवेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमादेवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा,

0: इधरा एक बात बताओ, आदमी मरते मरते आठानी बचा के क्या करेगा?
1: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चने खा।
2: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं। तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 253-1705 किंवा 1706 या क्रमांकावर। प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान। हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान। संवाद साधतील कैलास शिंदे।

0: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताण तणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.
3: श्रोतेव, आता ऐकूया संस्कृतमध्ये
4: आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना कथितं यत् वैश्विक समाह्वानान्निवारणाय विश्वसनीयस्य भविष्यस्य कृते सज्जतायाः च आपूर्तिशृङ्खलायाः निर्माणार्थं भारत नेदरलैंड्स देशौ सहभागित्वं कुर्वन्तौ स्तः. भारतमवसराणां भूमीति वर्णितम्. सेनाध्यक्षेण जनरल उपेन्द्र द्विवेदिना पाकिस्तानं भयोत्पादकेभ्यः आश्रयं प्रदातुं भारतस्य विरुद्धं कार्याचरणाय च सावधानं कृतम्. पश्चिमबङ्गसर्वकारेण 11,000+ प्रदीयमानानां जातिप्रमाणपत्राणां पुनः सत्यापनं कर्तुम् आज्ञापितम्. CBSE इत्यनेन 12 कक्षायाः छात्राणां कृते उत्तरपत्राणां द्विस्तरीयपुनर्मूल्याङ्कनप्रक्रिया घोषिता. अपि च थाईलैंड ओपन बैडमिंटन क्रीडायाम् अद्य बैंकॉक नगरे उपान्त्यचक्रीयक्रीडायां मलेशिया देशस्य युगलं पराजित्य सात्विक साईराज रंकीरेड्डी तथा चिराग सेट्टी इत्येतयोः भारतीय पुरुषयुगलम् अन्तिमस्पर्धायां प्रविष्टम्. अथ वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य अवदत् यत् भारत नेदरलैंड्स देशौ विश्वस्यापि समाह्वानानां निवारणाय विश्वसनीयं पारदर्शकं भविष्यस्य कृते आपूर्तिशृङ्खलायाः निर्माणार्थं मिलित्वा कार्यं कुर्वन्तौ स्तः. यत् सः बहुविधसङ्कटैः ग्रस्तम् आपद्दशकम् इति वर्णितम्. नेदरलैंड्स देशस्य हेगनगरे स्वस्य 5 देशानां यात्रायाः क्रमे सामुदायिक कार्यक्रमं सम्बोधयन् प्रधानमन्त्री श्रीमोदी अवदत् यत् विश्वं कोविड-19 महामार्या वर्तमान

श्रोते हो नमस्कार. सायन्स कॉर्नर मालिकेच्या आजच्या भागात मी स्वराली तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतीय विज्ञान विश्वात आपल्या बुद्धिमत्ता, संशोधन आणि दूरदृष्टीच्या बळावर अमिट ठसा उमटवणारे एक महान वैज्ञानिक म्हणजे डॉक्टर वसंतराव गोवारीकर. अंतराळ संशोधन, हवामानशास्त्र, पॉलिमर तंत्रज्ञान आणि विज्ञानविषयक धोरण निर्मिती अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रगतीत त्यांचा महत्वाचा वाटा राहिला. विशेषत मान्सून अंदाजाच्या वैज्ञानिक पद्धतीमुळे देशातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राला मोठी मदत झाली. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून ते समाजाच्या विकासासाठी असते, हा संदेश आपल्या कार्यातून डॉक्टर गोवारीकर यांनी दिला.

त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांना संशोधन, नवकल्पना आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते. श्रोते हो, आजच्या शिलेदार भारतीय विज्ञानाचा या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत विज्ञान विश्वातील या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रवास आणि भारताच्या वैज्ञानिक प्रगतीतील त्यांचे योगदान. आटपाट नगरातला एक होता तो किंवा एक होती ती अशा प्रकारची माझी कथा नाही, तर या कथेत एक असतं विश्व आणि एक असतो अणू असे विषय आहेत. विश्व आणि अणू यांना जोडणाऱ्या वाटा शोधणारे प्रवासी येथे आहेत. कोणी या वाटेवर दीप पेटवतात, तर कोणी अंधारलेल्या मार्गावर प्रकाश पसरवतात. कोणी जुनी पायवाट मोडून नवा रस्ता बनवतात, तर कुणी बंद होणाऱ्या वाटांवर लाल कंदील लावणारे आहेत. हा सर्व खेळ खेळणाऱ्या प्रवाशांना आजूबाजूची माणसे चक्रम म्हणतात, तर कधी प्रतिभावान म्हणून गौरव करतात आणि थेट देव्हाऱ्यात बसवतात, तर काही कुतूहलाने बघत असतात. पण हे ध्येयवेडे प्रवासी निंदास्तुतीकडे न बघता आपली वाटचाल अखंड चालू ठेवतात. यांनाच आपण वैज्ञानिक किंवा शास्त्रज्ञ म्हणतो. यांच्या प्रतिभेच्या उजेडात आपली मानवी संस्कृती पुढचं पुढचं पाऊल टाकत असते. वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, भारताच्या विकासासाठी मदत करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकाची ही कथा आहे. त्यांचे जीवन, कार्य, कर्तृत्व या सगळ्याच गोष्टीची उत्सुकता आपल्याला असते. पुढील कार्य करणाऱ्यांना यातून मोठी प्रेरणा मिळत असते. आजच्या युगातल्या आम्हा स्त्रियांना हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मधल्या काळात तुम्ही पेपरमध्ये वाचले असेलच, कोल्हापूर सारख्या छोट्या शहरातून पुढे आलेले हे शास्त्रज्ञ आहेत वसंत गोवारीकर. त्यांची ही कथा इस्रोची आहे. अखिल भारतीय अंतराळ संशोधन छात्र प्रबोधनने याचे प्रकाशन केले आहे. जेमतेम 100 पानांचे हे पुस्तक आहे. लेखक आणि त्याच्या कार्याविषयी उत्सुकतेने जाणून घेणे येथे मला गरजेचे वाटते. इंग्लंडच्या ब्रिटिश अटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट तसेच इंग्लंडच्या समरफील्ड रिसर्च स्टेशन येथील कारकिर्दीनंतर वसंतराव भारतीय अवकाश संशोधन संस्थेत म्हणजे इस्रोमध्ये 20 वर्षे होते. त्यावेळी विक्रम साराभाई संचालक होते. त्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठ येथून परत आल्यावर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यात सचिव म्हणून होते. त्यानंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे विज्ञान विषयक सल्लागार, नंतर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, केंद्र सरकारच्या साखर समितीचे अध्यक्ष, खत समितीचे अध्यक्ष, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष इत्यादी ही यादी खूप मोठी आहे. तसेच पुरस्काराची यादी देखील मोठी आहे. त्यातील 1984 पद्मश्री पुरस्कार आणि 2008 पद्मभूषण पुरस्कार यांचा उल्लेख येथे महत्त्वाचा आहे. खत आणि पॉलिमर सायन्स यावरही त्यांनी विपुल लेखन केले आहे. तसेच त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ आय प्रिडिक्ट, द इनएविटेबल बिलियन प्लस. त्यांचे अनेक शास्त्रीय शोध निबंध वर्तमानपत्रे आणि मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. मी येथे का आलो कसा पूर्णत्वाकडे गेलो याचा गोवारीकर सरांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा पाहिल्यानंतर मी आता त्यांच्या अंतराळ संशोधनाकडे वळत आहे. म्हणजेच कथा इस्रोची. '1963 भारताने थुंबा येथून पहिला अग्निबाण सोडला तेव्हा सर इंग्लंडमध्ये होते. हा प्रयत्न संपूर्ण यशस्वी झाला होता. या पहिल्या प्रक्षेपणाच्या यशाची दणाणून नांदी झाली. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासारखे कर्तबगार आणि स्वप्नाळू शास्त्रज्ञ भारताच्या भवितव्याची स्वप्ने बघत होती. तो एका प्रक्रियेचा आरंभ होता. जगाच्या

अंतरिक्ष नकाशात भारताचे नाव नोंदले गेले. थुंबा हे गाव निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे थुंबा हे गाव चुंबकीय विश्ववृत्तावर वसलेले आहे. या प्रदेशातील 90 ते 110 किलोमीटर उंचीवरील विश्ववृत्तीय विद्युत झोन, या झोनविषयी जगातील अंतराळ शास्त्रज्ञांना कमालीचे आकर्षण आहे. त्यामुळेच थुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन ची स्थापना झाली. यानंतर या प्रकल्पात आपला काही सहभाग असेल अशी जराशीही कल्पना नसताना एक दिवस भारताच्या अंतराळ संशोधनाचे अर्धव्यू डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याशी झालेला संपर्क डॉक्टर भाभांच्या नंतर अणुऊर्जा आयोगाचे त्यांना अध्यक्ष करण्यात आले. भारताचा अग्निबाण या काळात केवळ 10 किलो वजनाचा होता. नियंत्रण आणि मार्गदर्शन यासाठी कोणतीही सुविधा नसलेला, साराभाईंना अभिप्रेत असलेला उपग्रह पृथ्वीभोवती फिरत राहण्यासाठी 1700 किलो वजनाचा अग्निबाण असणे गरजेचा होता. नियंत्रण आणि मार्गदर्शनासह त्याची झेप 1000 पटीची हवी होती. या पर्वतप्राय कामासाठी गोवारीकर सरांनी यावं अशी विक्रम साराभाईंची इच्छा होती. चक्राकार पद्धतीने अग्निबाणचा आकार आणि सामर्थ्य वाढविणे या अपरिहार्य कामासाठी स्वतःला झोकून द्यावे असा त्यांचा आग्रह होता. कारण हरवेलच्या अणुऊर्जा संशोधन केंद्रात त्यांनी काम केले होते. मलाही मायदेशी परत यायचं होतं असे गोवारीकर म्हणतात. आपल्या अग्निबाणामधील 80% वजन इंधनाचे असायचे. इंधनाची जबाबदारी गोवारीकरांनी घ्यावी अशी साराभाईंची इच्छा होती. 1967 एप्रिलमध्ये ते भारतात परत आले. त्यांनी थुंबा प्रकल्पामध्ये प्रॉपलेंट इंजिनियर म्हणून हजर झाले. भारतात येण्याची चूक केली असे कधीही स्वप्नात देखील वाटले नाही असे ते म्हणतात. याला कारण होते डॉक्टर विक्रम साराभाई. एका गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेला हा शास्त्रज्ञ थुंबासारख्या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन एक दिलाने काम करत होते. त्याचबरोबर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, भारत सरकारचे प्रधान सचिव, अंतराळ संशोधन समितीचे अध्यक्ष इत्यादी जबाबदाऱ्या त्यांच्या डोक्यावर सांभाळत, आमच्यासारख्यांना सुद्धा सांभाळून घेत होते असे गोवारीकरांना चांगलेच जाणवत होते. पुढे ते म्हणतात, विचारसरणी, कार्यपद्धती आणि थुंबा संस्थेचे उद्दिष्ट या सर्वातून सगळी संस्कृती घडली होती. अग्निबाणाची प्रचंड गती आमच्या अंगवळणी पडत होती. अग्निबाणात लागणारी उपकरणे आम्ही सायकलवरून नेत असत. थुंबाला लागून स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटरची स्थापना झाली. राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन देशाच्या सेवेत राहावे अशी डॉक्टर साराभाईंची योजना होती. इंधन बनवण्याचे काम धोक्याचे. 100 पैकी 1 जरी गोष्ट चुकली तर आगीची आणि स्फोटाची शक्यता होती. एका पडझड झालेल्या गोठ्यामध्ये ही प्रयोगशाळा सुरू झाली. केरळमधल्या मुसळधार पावसाने प्रयोगशाळा हादरायची. आम्ही ध्येयाची कास न सोडता, शरण न जाता, हार न मानता झगडत राहिलो, झुंजत राहिलो. यामुळे आम्ही जिवंत राहिलो. आज आपला देश प्रगत देशांच्या बरोबरीचा झाला आहे. पण या आठवणी आल्या की अंगावर रोमांच उभे राहतात असे गोवारीकर म्हणतात. अग्निबाणाच्या मालिकेला रोहिणी असे नाव देण्यात आले होते. पहिला प्रयोग 75 mm व्यासाच्या अग्निबाणाचा होता. त्याचे नाव रोहिणी 75. नोव्हेंबर 1967 त्याची पहिली यशस्वी चाचणी झाली. फेब्रुवारी 1968 थुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. जुन्या चर्चमधले नियंत्रण केंद्र आता प्रशस्त इमारतीत सुरू झाले होते. आधुनिक रडार्स, अग्निबाणाचा नोजकोन, सायकलवरून नेणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ या विरोधातून नवा भारत डोकावत होता. बाहेरच्या अंतराळाशी संपर्क साधण्याची मानवाची क्षमता या सर्वातून एक नवीन जग जन्माला येत होतं.

या साधनांचा वापर आमच्या समाजाच्या समस्या सोडविण्याची गुरुकिल्ली आहे. इंधन विभागाचे म्हणजे प्रॉपलंटवरचे काम विस्फोटक पदार्थांच्या संबंधित असे, त्यामुळे इतरांपासून त्याची प्रयोगशाळा वेगळी आणि लांब. स्फोटाचा धक्का कमी करण्यासाठी इमारतीभोवती मातीचे ढिगारे आणि असंख्य झाडे लावली होती. साराभाई थट्टेने त्याला गोवारीकर नगर म्हणायचे. 21 फेब्रुवारी 1969 या दिवशी आमच्या विभागातले विकसित केलेल्या अंतरिक्ष दर्जाच्या प्रणोदकावर एका छोट्या अग्निबाणाने आकाशात झंझावती झेप घेतली. खऱ्याखुऱ्या अर्थाने अंतरिक्ष पाऊल वाटेची सुरुवात झाली असे साराभाईंनी अभिनंदनात म्हटले. आता मात्र 10,000 किलो 10 टन वजनाच्या प्रणोदकाचा विचार येत होता. त्याचा आकार वाढवायच्या कामाला लागताना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी अशी अखंड साखळी विकसित करायची होती. पहिली पायरी म्हणजे अंतरिक्ष दर्जाचे प्रणोदक मिश्रण बनविणे. पुढची पायरी याच मिश्रणासाठी प्रचंड मोठ्या व्यासाचे लांबीचे प्रणोदक तयार करणे. त्याकरता एक विशाल कारखाना उभारणे. याची जबाबदारी प्रणोदकावर संशोधन करणाऱ्यावर आली. 2,000 हेक्टर जमिनीची गरज होती. हे सर्व चालू असताना एक दिवस अहमदाबादला येण्यासाठी साराभाईंचे बोलावणे आले. ते म्हणाले, रोहिणी उपग्रह भोवतालच्या कक्षेत घालणाऱ्या SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल अग्निबाणाचे एक डिझाईन तयार आहे. वाहन 4 टप्प्यांचे आहे. पहिल्या टप्प्यात 10 टन प्रॉपेलंट म्हणजे प्रणोदक असेल. आपला वेली प्रॉपेलंट त्यामध्ये घालता येईल का? साराभाईंचा हा प्रश्न गोंधळात घालणारा होता. अशा मोटारीच्या विकसनाबद्दल गंभीरपणे चर्चा सुरू होती. तपशील मांडले जात होते. अशा या दूरवरच्या भविष्याच्या विचारातून वर्तमान काळातल्या समस्याबद्दल समज वाढत होता आणि आताच्या समस्या नाहीशा होत होत्या. आत्मविश्वास वाढत होता. याचं उत्तर उघड होतं. कामात आव्हानं होती आणि ते टाळण्यासारखे नव्हते. असे रॉकेट मोटारी बनविण्यासाठी लागणारा प्लांट अंदाजे 2,000 हेक्टर जमीन व्यापणारा होता. त्यातून प्रज्वलित होणारी ज्योत साधारण 50 मीटर लांब असणार. अशी मोटार 60 टनांचा सणसणीत जोर देणार. सगळा आसमंत 40 सेकंद हदरट ठेवण्याचे या मोटारीचे सामर्थ्य आहे. थोडा वेळ विचार करून साराभाईंनी उत्तर दिले, कारखाना आपलाच उभारला पाहिजे. सवाल आहे देशाच्या इब्रतीचा. हे शब्द गोवारीकरांच्या डोक्यात घुमत राहिले. ऑक्सिडीकारक इंधन हे प्रणोदकाचे घटक आपल्या देशात उपलब्ध नाहीत. म्हणजे महत्वाच्या 50 रासायनिक पदार्थांवर संशोधन करणे, त्याच्या पुरेशा उत्पादनाची सोय करणे, मग प्रणोदक कारखाना स्वयंपूर्ण करणे. या स्वयंपूर्णतेसाठी आपल्या कौशल्यपूर्णता आणि साधन सामग्रीचा वापर करता येईल, पण शेवटचा भाग गुंतागुंतीचा आणि रणनीतीच्या स्वरूपाचा होता. 2,000 हेक्टर जमिनीवरचा विचार ही त्या कारखान्याच्या बिकटतेचं एक दृश्य परिमाण होतं. बाहेरच्या देशांना भारत आपल्या मदतीशिवाय काही करू शकणार नाही असे वाटत होते. साराभाईंच्या कर्तबगारीची त्यांना जाणीव होती, पण त्यांच्या नेतृत्वाची झेप किती दूर पल्ल्याची आहे याची त्यांना कल्पना नव्हती. श्रीहरिकोटा बेटावर 2,000 हेक्टर जागेवर सॉलिड प्रॉपलंट स्पेस बस्टर प्लांट उभारायचे ठरले. कालांतराने 4ही प्रकल्प पूर्ण होऊन ते भारत सरकारने मंजूर केले. जगातील सर्वात मोठ्या कारखान्यांपैकी भारतातील स्प्रॉब हा एक मानला जातो. पुढे त्याची मर्यादा 25 टनांपर्यंत गेली. येथे बनविण्यात आलेली रॉकेट मोटार ही जगातील 3री रॉकेट मोटार आहे. या प्रणोदकाचे रसायनसारखे सर्व कच्चे पदार्थ आपल्या देशात आपल्या स्वतःच्या तंत्रज्ञानाने आणि संशोधनाने निर्माण केले आहेत. प्रणोदकाविषयीचा आपला आराखडा आणि रचना सर्व अर्थाने संपूर्ण आहे. ही 2,000 हेक्टर जमीन तुमची आहे. उभारा येथे स्पेस बूस्टर प्लांट. इतक्या पर्वतप्राय विश्वासाने सांगणारे होते विक्रम साराभाई. त्यांच्या श्रद्धेची, प्रेमाची परतफेड आम्ही कशी करणार? असा

प्रश्न वसंत गोवारीकरांना पडला होता. साराभाईंनी व्यक्त केलेला असामान्य विश्वासच सामान्यांना असामान्य बनवत गेला. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीकडे इस्रोचे प्रशासकीय नियंत्रण होते. थुंबा प्रकल्पात पहिल्यापासून साराभाईंबरोबर HGS मूर्ती होते, तर इंजिनियर म्हणून APJ अब्दुल कलाम होते. डी ईश्वरदास, डॉक्टर AG मुजुनायगम अशी अनेक क्षेत्रात शास्त्रीय नैपुण्य मिळवलेली अनुभवी मंडळी होती. समर्थ नेतृत्वाची ही एक बोलकी खूण होती. 100 किलो वजनाचे पेलोड 300 ते 350 किलोमीटर इतक्या उंचीवर घेऊन जाणारे एकापेक्षा अधिक 2 टप्प्याचे आधुनिक अग्निबाण तयार होत होते. याचवेळी 40 किलो वजनाचा रोहिणी उपग्रह सोडण्यासाठी SLV-3 प्रकल्प डिझाईन टप्प्याच्या पुढे गेला होता. इस्रो सॅटेलाइट सेंटर बंगळूरला उभारण्यात आले होते. अंतरिक्ष उपयोग केंद्र अहमदाबादला स्थापन झाले होते. आता परदेशी अग्निबाणांवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले होते. भारतीय अग्निबाणांची आधुनिकता, प्रगल्भता आणि सामर्थ्य आता जगमान्य झाले होते. ज्यांच्या अमूल्य व्यवस्थापन चातुर्यामुळे हे सर्व शक्य झाले ते भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई हे 30 डिसेंबर 1971 रोजी खऱ्याखुऱ्या कर्मयोग्याप्रमाणे वेली थुंबी त्रिवेंद्रम या कार्यस्थळांचे चिंतन करतच या जगाचा निरोप घेते झाले. उपग्रह प्रक्षेपक वाहन आधुनिक अग्निबाण विकसित करणे हे त्रिवेंद्रमच्या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट. वाहने विकसित करणे आणि साउंडिंग रॉकेट म्हणजे वातावरणाचा वेध घेणारे अग्निबाण यानंतर वातावरण अथवा अंतराळ प्रवासासाठी विकसित होण्याचे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या इतर उपयोगासाठी विकसित करणे हे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे काम करत होते. या उद्दिष्टांमागे संपूर्ण संघटनेचे सामर्थ्य उभे होते. उपग्रह प्रक्षेपक हे सामाजिक परिवर्तनाचे एक वैज्ञानिक साधन होते. म्हणून त्यांच्या गरजेनुसार हाडा मांसाच्या माणसातले कार्यक्रम आणि कार्यपद्धती बदलायची सर्वांची तयारी असे. यश पुढे नेते पण अपयश मागे न नेता खूप काही शिकवून जाते. अग्निबाण आणि उपग्रह यांचे विकासातले मार्ग वेगळे असतात. त्यामुळे तिरुअनंतपुरम आणि बंगळूर ही त्यांच्या कामाची ठिकाणे झाली. 19 एप्रिल 1975 या दिवशी सोव्हिएट भूमीवरून आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. याचं वजन 360 किलो आणि कक्षा 620x560 किलोमीटर इतकी होती. अंतराळ संशोधनातून मानवतेचे कल्याण इस्रोमार्फत होईल ही एकच विचारसरणी साराभाईंची होती. जून 1979 भारताचा दुसरा उपग्रह भास्कर 1 प्रक्षेपित करण्यात आला. प्रकल्प यशस्वी झाला पण संपूर्ण नाही. 10 ऑगस्ट 1979 भारताचा स्वतःचा अग्निबाण उड्डाणासाठी तयार झाला. 35 किलो वजनाचा रोहिणी उपग्रह त्याच्या माथ्यावर होता. देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात 1700 पटींनी गगनविहारी उडी मारली होती पण ही चाचणी अयशस्वी ठरली. या अपयशाचा धक्का विफलता आणणारा होता. वसंत गोवारीकर यांनी प्रॉपलंट इंजिनियर म्हणून सुरुवात केली. कालांतराने त्या विभागाचे प्रमुख सॉलिड प्रॉपलंट स्पेस बूस्टर प्लांट सारख्या 3 ते 4 प्रकल्पांचे प्रमुख, रसायन आणि पदार्थ समूहाचे प्रमुख अशा पायऱ्या ते चढले. ज्यांनी गोवारीकरांना 12 वर्षांपूर्वी लंडनमधून भारतात आणले त्यांच्या नावाचे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक म्हणून भारत सरकारने त्यांची नेमणूक केली. पण उपग्रह प्रक्षेपक वाहनाचे पहिले उड्डाण अयशस्वी झाल्यामुळे इस्रोच्या मानसिक धैर्याचा, हिमतीचा हा नीचतम बिंदू होता. 18 जुलै 1980 हा दिवस इस्रोच्या इतिहासात आणि राष्ट्राच्याही सोन्याच्या अक्षरांनी लिहिल्यासारखा होता. भारताच्या स्वतःच्या अग्निबाणाने अंतरिक्षात नेलेला 35 किलो वजनाचा रोहिणी उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला लागला होता. भारताने रशियाशी बरोबरी केली होती.

0: 10 एप्रिल 1982 रोजी इन्सॅट 2 या पूर्ण भारतीय उपग्रहाची मालिका आपल्याच देशात विकसित करण्यात आली. 22 मीटर उंच 17 टन वजनाचे SLV-3 पंतप्रधानांच्या साथीने यशस्वी उड्डाण केले. इथे वसंत गोवारीकर आणि इस्रोची कथा संपते. अशा या थोर माणसांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. श्रोते हो, डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांचे जीवन म्हणजे जिद्द, ज्ञान आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी प्रवास होय. विज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करताना त्यांनी संशोधनाला समाजहिताची जोड दिली. अंतराळ संशोधन असो, हवामानाचा अभ्यास असो किंवा वैज्ञानिक विचारांची जनजागृती, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टी आणि समर्पणाचा आदर्श निर्माण केला. आजच्या युवा पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विज्ञान संशोधन आणि नवसंशोधनाच्या क्षेत्रात पुढे येणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. याच संदेशासह मी स्वराली आजचा कार्यक्रम येथेच संपवते. पुन्हा भेटूया सायन्स कॉर्नर मालिकेच्या पुढच्या भागात नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम सायन्स कॉर्नर. या मालिकेत पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या भारतीय विज्ञान क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेणारा खास कार्यक्रम शिलेदार भारतीय विज्ञानाचा. लेखन होतं डॉक्टर सुलभा दुसाने यांचं, निवेदन स्वराली गायकवाड यांचं, निर्मिती सहाय्य सूरज हंजगे, सादरकर्ते होते धीरज केदारी. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा

0: भूत प्रवास,
1: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे,
0: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
1: आणि आशिष सातपुते यांनी,
0: आणि निवेदन केले आहे
1: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगडी यांनी,
0: आणि सादर करते आहेत
1: आशिष बेनिशाम सातपुते.
2: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
3: हॅलो
4: हॅलो,
3: क्या हाल है?
4: बड़ा बुरा ये साल है.
0: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
0: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.

0: आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
1: संवाद क्रांतीचा
2: अद्भुत प्रवास.
3: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
4: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
3: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश. आतान...

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3 क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यांतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली

0: महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65 लाख 34 हजार रुपये एवढी रोख रक्कम आणि 41

0: डिव्हाइस, एसएलआर आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून दोन जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज पाच जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या मोहिमेत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, एक आठवण. आज संध्याकाळी 7:30 आपण ऐकणार आहात माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी या अंतर्गत सोयाबीन पीक उत्पादक प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे मुक्काम पोस्ट सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद. कृषीवाणी यात कांदा पिकातील काढणीपश्चात रोग व्यवस्थापन. आता जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, IS जोहर, मुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी बारुते, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
3: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते 8 आणे बचा के क्या करेगा?
4: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो 8 आणे बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
2: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि महमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेड मार्फत कालच 1,235 रुपये प्रतिक्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोड्यावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर

0: हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे. या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2000-2200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निविष्ठा असतील, ह्या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईल की ज्यामध्ये साधारणतः 2019 अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळींमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या त्याच्या कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: नाही, राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता. त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल, परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MIS स्कीम राबव, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1,00,000 टन कांदा 2020 खरेदी केला, मग पुढे जाऊन 1,50,000 टन 2021, पुढे जाऊन 2.5 लाख टन, 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, पण तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळं आणि गैरव्यवहारामुळं त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं.

0: आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला, कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळेस होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता एनसीसीएफ ह्याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळं आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने एनसीसीएफ सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने, एनसीसीएफ इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात एनसीसीएफने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली, पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधी स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला, ग्राहकांना ते न्याय देऊ शकले नाही. आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो त्याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय, म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडे ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार, जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशाही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली, तिथं आता एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 रुपयांपेक्षा 2500 रुपयांपेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे

0: राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेजी, आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रद्धेय आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रद्धेहो सायंकाळचे 7:30 आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 वैशाख शके 1948 16 मे 2026. सुरुवातीला ऐकूयात हवामान अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज असा आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता, तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान असण्याची शक्यता. हा होता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. आता ऐकूयात शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रमात आम्ही शेतकरी. या कार्यक्रमात सोयाबीन पीक उत्पादक प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे, मुक्काम पोस्ट सुगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद.

0: आम्ही शेतकरी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आपण जाणताच आहात की सोयाबीन हे पीक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घेतलं जाणारं पीक आहे आणि सोयाबीन खाली येणारी जमीन देखील जास्त आहे, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये या सोयाबीन पिकाविषयीची उत्सुकता

0: यामधनं येणारं उत्पन्न याविषयी अनेक प्रश्न पडलेले असतात. आपण या प्रश्नांविषयी आणि शेतामध्ये सोयाबीन पीक घेताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, आपला एक शेतकरी बांधव याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत. आणि हे आहेत श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे. नमस्कार दादा.
1: नमस्कार.
0: आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आपल्याविषयी, आपल्या शेती प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपला संपूर्ण परिचय आम्हाला सांगा.
1: मी शिंदे श्रीकृष्ण सदाशिवराव, राहणार सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी आहे. मी शेतीत नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रत्यक्ष प्रयोग यांच्या माध्यमातून उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे आणि शाश्वत मॉडेल तयार करणे यावर काम करतो.
0: वा वा, तुम्ही संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये सोयाबीन पिकाला वाहून दिलेला आहे. यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान कोणते, संशोधन काय आहे, प्रत्यक्ष प्रयोग कसे करता येईल यावर आपण काम करता. तर ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा आपल्याला कशी मिळाली नवीन प्रयोग करण्याची?
1: पूर्वी पारंपरिक पद्धतीत उत्पादन कमी आणि खर्च जास्त होता, तेव्हा मी स्वतःलाच विचारलं, गती, गुणवत्ता आणि नफा एकाच वेळी कसा वाढवता येईल, याच प्रश्नातून माझ्या प्रयोगाची सुरुवात झाली.
0: दादा, आपण सोयाबीन या पिकाविषयी अनेक तंत्रज्ञान माहिती करून घेतले, त्यावर संशोधन केलं, प्रत्यक्ष प्रयोग देखील केले. तर सुरुवात कशी झाली आणि यामध्ये आपल्याला यश कसं मिळत गेलं याविषयी आपण टप्प्याटप्प्याने सांगा.
1: साधारणपणे 2000 सालामध्ये आम्ही पूर्वीचा जो पॅटर्न होता तो आमचा मूग आणि उडीद होता आणि हायब्रीड ज्वारी हेच होतं. परंतु यातून काही उत्पादकताही होत नव्हती आणि ज्यावेळेस मान्सूनचा पाऊस येत होता त्यावेळेस साधारणपणे 2 ते 3 क्विंटल मूग किंवा उडीद आम्हाला भेटायचं आणि लेबरचाही प्रॉब्लेम होता. त्यातच या सोयाबीनचे चांगले आशादायक उत्पादन वाढचं आमच्या निदर्शनास आलं. आणि त्यानंतर आम्ही आमच्या नजीकच्या जे काही आमचं विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक विद्यापीठामध्ये त्यावेळेस लवकर येणारी 71 ही जात होती. परंतु सातत्यानं एकच व्हरायटी प्रत्येक भागात गेल्यामुळे त्याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत होता. मग यावर काहीतरी संशोधन करावं म्हणून मी जी सोयाबीनवर संशोधन करणारी संस्था आहे जी इंदूरला, तिथं मी भेट दिली. आणि तिथं गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आले की भारतभर याचे जवळजवळ 34 ते 35 सोयाबीनचे संशोधन केंद्र आहेत. आणि मी नंतर तिथं जी सोयाबीन सोसायटी ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट याचा लाईफ टाईम मेंबरशिप झालो. आणि त्याच्या प्रत्येक अॅन्युअल ग्रुप मीट होत असते सोयाबीनवर काय काय संशोधन झालं. आणि लाईफ टाईम मेंबरशिप झाल्यामुळं मला ते सगळे रिपोर्ट मला दरवर्षी प्राप्त होत गेले. आणि मग त्या वर्षी ज्या काही सोयाबीन लागवडीच्या पद्धती असतील, शिफारशी असतील, त्यासाठी लागणारे यंत्र असतील, उपकरणे असतील आणि ज्या काही शिफारसी आणि नाविन्यपूर्ण बियाणे उपलब्ध करत गेलो. आणि प्रत्येक संस्थेला भेट गेल्यानंतर माझे असं निर्माण आणि याच्यातून मला गोडी निर्माण झाली. आणि मी जवळजवळ भारतातली सोयाबीनची जेवढी संशोधन केंद्र आहेत तिथं माझा वैयक्तिक त्या ब्रीडरशी माझा संबंध असतो. तिथलं सॅम्पल घेणे, त्या सॅम्पलचे आशादायक मल्टी लोकेशन ट्रायल मी माझ्या स्वतःच्या शेतात घेतो. त्याच्यातून जे आशादायक वाण निर्माण झाले त्या 15-16 सॅम्पलमधून त्यातले परत मी स्ट्रीप टायलला देतो. आणि त्या स्ट्रीप टायलमधूनच परत जो वाण आशादायक वाटला तो वाण मी पुढे घेऊन मी त्याचं बीजोत्पादन करत गेलो. आणि यातूनच मला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी जे मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढवण्यासाठी या संस्थेला मला बियाणं पुरवण्याचा योग आला. त्यानंतर हैदराबाद स्थित जी आशियन व्हेजिटेबल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडून सुद्धा मला सुवर्ण वसुंधरा हे बियाणं बीजोत्पादन करण्यासाठी भेटलं. आणि जी काय आंतरराष्ट्रीय भारतातलं जे संशोधन केंद्र आहे इंदूरचं तेथे सुद्धा मला मुलाखतीद्वारे आणि मला एक ब्रँड अम्बॅसिडर म्हणून मला तिथले सॅम्पल भेटत गेले. आणि थोड्याच दिवसात आपली महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी ही जी संस्था आहे जिला आज आगारकर रिसर्च संशोधन म्हटलं जातं, माझ्या ह्या सगळ्या कार्याचा, माझ्या ह्या अनुभवाचा, माझ्या ह्या केलेल्या कार्याचा हे करून त्यांनी पुण्यावरून डायरेक्ट लातूरलाच माझ्याकडे न्यूक्लियस टू ब्रीडर बियाण्याचा कार्यक्रम ठेवला. आणि सातत्यानं माझं हे 3rd वर्ष, गेल्या वर्षी मी त्यांना न्यूक्लियस टू ब्रीडर असं जवळजवळ 25 टन मूलभूत बियाणं मी त्यांना पुरवलेलं आहे. आणि सोयाबीनच्या क्षेत्रात उच्च गुणवत्तापूर्ण बियाणं तयार करणारा मी एकमेव शेतकरी आहे.
0: वा, खरंच छान. आपला हा जो प्रवास आहे हा प्रवास नक्कीच आशादायी आहे, अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी देखील होऊ शकतो. दादा, रॅपिड जनरेशन ऍडव्हान्समेंट याबद्दल आपण सांगा.
1: रॅपिड जनरेशन ऍडव्हान्समेंट मध्ये मी ऑफ सीझन आणि ऑफ बेल्ट कल्टिव्हेशन वापरतो. इम्ब्रॉय फॉर्मेशन नंतर लवकर काढणी करून लगेच पुढील पेरणी करतो. यामुळे कमी कालावधीत

0: जास्त पिढ्या विकसित होतात आणि गुणवत्तापूर्ण बियाणे लवकर उपलब्ध होते.
1: बर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणते बदल केलेले आहेत?
0: मी लाईन सोईंग ऐवजी किंवा ओळीत पेरणी करण्याऐवजी BBF आणि FIRBS पद्धती वापरली. फरोमध्ये मी सुया किंवा हे आंतरपीक घेतल्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आणि तण नियंत्रणही प्रभावी झाले.
1: बर, आपण हे जे संशोधन केलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण अवगत केलंय, तर आपण कुठल्या संशोधन संस्थेला किंवा प्रकल्पासोबत आपण जोडले गेले आहात का?
0: आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध आहेत. मी क्लस्टर मोडमध्ये न्यूक्लियस ते ब्रीडर स्तरापर्यंत बियाणे उत्पादन करून त्यांना देतो. तसेच मध्य प्रदेशमध्ये जी सोयाबीनची संस्था आहे नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सोयाबीन, येथेही माझे संबंध आहेत. आणि जागतिक स्तरावर जी तैवानची हैदराबादला जी संस्था आहे आशियन व्हेजिटेबल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यासोबत बी मी भाजीपाला बियाण्याच्या संदर्भात काम करतो.
1: बर, तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आपण करता, तर या प्रयोगाविषयी आम्हाला सविस्तर सांगा.
0: सोयाबीन मध्ये जो मूळ आहे, कारण आपण जे काय मान्सूनचं झाकीत तर कोणी करू शकत नाही, पाऊस जास्त होणार का कमी होणार याच्यासाठी मी BBF पद्धती वापरतो. त्या BBF पद्धतीमध्ये अतिरिक्त झालेलं पाणी त्या सरीमधून निघून जातं आणि अशा प्रकारे परत FIRBS नावाची जी दुसरी पद्धत आहे ती सुद्धा मी रेज्ड बेडवर मी डिब्लरच्या सहाय्यानं सोविंग करून मी हे उत्पादन घेतो.
1: बरं, हा प्रयोग करताना आपला किती प्रयोगानंतर तो यशस्वी झाला?
0: तर जवळजवळ मी 3 वर्षानंतर हा माझा प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्याच्यामुळं पूर्वी जे काही माझी उत्पादकता होती माझी 8 क्विंटल किंवा 9 क्विंटल होती, तर माझं आता कंटिन्यू 3 वर्षापासून मी तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाने आहे आणि माझी उत्पादकता पर हेक्टरी जवळजवळ 45 हेक्टर आलेली आहे.
1: बर दादा, तुमच्या मते सोयाबीन मध्ये मशीन हार्वेस्टिंग यासाठी कोणते वाण उपयुक्त आहेत?
0: तर मशीन हार्वेस्टिंग साठी आमच्या मराठवाडा विद्यापीठातले वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील डॉक्टर SK बेग सर यांनी काढलेली MAUS 162 ही सर्वोत्तम व्हरायटी आहे. तसेच आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी काढलेली MACS 1460 ही उत्कृष्ट व्हरायटी आहे. तसेच जबलपूर अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने काढलेली 20116 ही सुद्धा सर्वोत्कृष्ट व्हरायटी आहे. आणि NRC इंदोर यांनी काढलेली 150 ही सुद्धा मशीन हार्वेस्टिंग साठी उपयुक्त व्हरायटी आहे. आणि परत आपण बायोफॉर्टिफाईड व्हरायटीच्या बाबतीत बोललात, तर बायोफॉर्टिफाईड ही काळाची गरज झालेली आहे. कारण शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा स्तोत हा सोयाबीन मध्येच असतं आणि सोयाबीन मध्येच सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. आणि NRC इंदोर या संस्थेनं काढलेल्या 150, 152 आणि 142 ह्या फूड ग्रेड व्हरायटी आहेत. आणि यापासून टोफू तयार करतं किंवा जे दुग्धजन्य पदार्थ जे काही जनावरांपासून भेटणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते सर्व या व्हरायटी मधून भेटले जातात.
1: बरं, म्हणजे आपण म्हणाला तसं NCR 188 हे आणि त्यानंतर MACS 1460, 162, 725 आणि JS 20116 हे वाण आपण मजबूत आहे, एकसारखी उंची यामध्ये दिसून येते आणि यंत्राद्वारे काढणी अत्यंत उपयुक्त ठरत असते. बरोबर, सोयाबीन शेतात तुम्ही कोणतं नाविन्यपूर्ण अशी कामगिरी केली जे विशेष उगवण सुधारण्यासाठी आपल्याला लक्षात येतं?
0: मी गेल्या 10 वर्षापासून कारण सोयाबीन मध्ये तेलाचं प्रमाण असल्यामुळं याची जी काही डॉर्मन्सी असते ती सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे जे खरीपामध्ये जो सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावतो तो म्हणजे उगवणीचा. तर या उगवणीसाठी त्याच्या तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि त्याची डॉर्मन्सी कमी होत असल्यामुळे मी एक नवीन प्रयोग केला, तो म्हणजे उन्हाळी सोयाबीन. उन्हाळी सोयाबीन घेतल्यामुळं त्याचे जर्मिनेशन जवळजवळ 100% येतं. जरी त्याची प्रत चांगली येत नसली तरी याच्यामुळं उगवण क्षमता ही शाश्वत येते.
1: बरं, आणि जर का उगवण क्षमता त्याची नसेल, आपण त्याची तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की नसेल, ते सुधारण्यासाठी काही प्रयोग आहे का?
0: हो, पूर्वप्राथमिक आपण खरीपाच्या पूर्वी 15 किंवा 20 दिवस आपण घरगुती पद्धतीनं जी आपली गोणी असते त्या गोणीवर जर आपण ते 100 बिया टाकल्या आणि जर त्याला वेळोवेळी पाणी दिल्याने आर्द्रता मेंटेन केली तर त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की जर 100 पैकी 70 बियाणे उगवण क्षमता झाली तरी ते बियाणं पेरणीसाठी योग्य आहे असा संकल्प केला जातो.
1: अच्छा, आपण आपल्या शेतामध्ये बियाणांची निर्मिती करता, बरोबर, तर ही जी निर्मिती होते ही हे जे आपण तयार केलेले सोयाबीन बियाणं आहे हे आपण कोणाला पुरवता किंवा कुठल्या संस्थेला किंवा प्रकल्पासोबत आपण काम करता का?
0: माझं जे वैशिष्ट्य आहे, जर मला 1 किलो बियाणं दिलं तर मी चांगल्या प्रतीचं एकाच वर्षात 100 क्विंटल बियाणं देतो ही माझी ख्याती सर्वत्र झाल्यामुळे मी सुरुवातीला जायका नावाचा प्रोजेक्ट होता, जपान

0: इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अग्रिकल्चर, जे मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं होतं,
1: बर
0: त्यांना सुद्धा जायका प्रोजेक्टला सुद्धा मी उच्च प्रतीचं बियाणं पुरवलेलं आहे. आणि जी महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी, जिला आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट हे म्हटलं जातं, मी भारतातला असा एकमेव शेतकरी आहे की न्यूक्लियस टू ब्रीडर सीड हे शास्त्रज्ञाच्याच आधिपत्याखाली तयार केलं जातं. परंतु मी गेली 3 वर्ष झालं क्लस्टर मोडमध्ये, मी माझ्यासोबत काही माझे पंचकृषीतले शेतकरी घेऊन मी गेल्या 2 वर्षापासून ब्रीडर टू न्यूक्लियसचे जवळजवळ 25 टन बियाणं मी आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूटला पुरवठा केलेला आहे.
1: अच्छा, आणि इतर राज्यांमध्ये याचा प्रसार होतो का?
0: जे काही माझ्या बरोबरचे राज्य आहेत, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, कर्नाटक असेल आणि आंध्र प्रदेशात, मी वेळोवेळी शेतकऱ्यांना माझ्या प्लॉटवर बोलून माझा कसा आदर्श प्लॉट आहे हे दाखवून आणि माझ्या उच्च प्रतीचं बियाणं मी इतर ठिकाणी शेतकऱ्यांना देतो.
1: अच्छा, तुम्ही सोयाबीन शेतीबाबत आपल्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन करता?
0: तर महाराष्ट्रामध्ये जो सोयाबीनचा बेल्ट आहे, साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग, सांगलीचा काही भाग आणि मराठवाडा, तर पूर्ण जवळजवळ क्षेत्र हे खरीपावर अवलंबून आहे आणि विदर्भातला काही भाग. सोयाबीन उत्पन्न घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्याच्या जाती, कारण हवामान बदलाशी सुसंगत अशा जाती आपण पेरल्या पाहिजेत, त्याची उगवण क्षमता केली पाहिजे, सीड ट्रीटमेंट केलं पाहिजे आणि पाणी जास्त होईल किंवा कमी होईल याच्यासाठी आधुनिक पद्धतीने FIRBS किंवा BBF या पद्धतीने आपण पेरणी करून वेळोवेळी स्काउटिंग करून वेळोवेळी सुपरविजन करून मॉनिटरिंग करून कीड रोग यांचा वेळीच अटकाव करून आपण सोयाबीनचं उत्पादन घेऊ शकता.
1: अच्छा दादा, आपण लागवडीसाठी कोणत्या टप्प्यातील म्हणजे स्टेज मधली बियाण्यांना प्राधान्य देता?
0: तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे मॅडम, कारण शेतकऱ्याचं उत्पादन वाढण्यासाठी त्याची जिनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी जर शुद्ध असेल, जातिवंत आणि क्वालिटीचं बियाणं असेल तरच शेतकऱ्याचं उत्पादन वाढू शकतं, अन्यथा नाही. तर बियाण्यामधली जी प्रमुख स्टेजेस आहेत त्यातली पहिली स्टेज म्हणजे न्यूक्लियस बियाणं, जे हे पैदास करायचं बियाणं असतं हे ब्रीडर तयार करू शकतं. त्याच्यानंतर ब्रीडरच्या ह्याच्याखाली दुसरी जी व्हरायटी येते ते फाउंडेशन शीड किंवा पायाभूत बियाणं म्हटलं जातं आणि तिसरी जी सीड असते ते सर्टिफाईड सीड असतं आणि मार्केटमध्ये जे अवेलेबल असतं ते ट्रूथफुल सीड असतं. ट्रूथफुल सीडमुळे शेतकऱ्याचं उत्पादन वाढू शकत नाही, कारण त्यातलं जिनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी शुद्ध नसते, त्यामुळे शेतकऱ्याचं नक्कीच नुकसान होतं. तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी न्यूक्लियस ब्रीडर किंवा फाउंडेशन किंवा जास्तीत जास्त सर्टिफाईड सीडचंच बियाणं वापरावं.
1: बरोबर, म्हणजे जितकं शुद्ध बियाणं आपण वापरू तेवढं आपलं पीक हे चांगलं येऊ शकतं. आपल्या शेतामध्ये सोयाबीनच्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सातत्याने आपण करत असता, तर ते कशा पद्धतीने करता?
0: हेच आताच मी यापूर्वी सांगितलं तुम्हाला की त्याची वेळेवर तण नियंत्रण करणे किंवा BBF पद्धतीने त्याची लागवड करणे, पुन्हा प्रकाश सापळे ठेवणे आणि वेळोवेळी ज्या काही ब्रीडरचं बियाणं आपण आणलेलं आहे त्यांना इन्स्पेक्शनसाठी बोलवून जे काही ऑफ टाईप किंवा वेगळे जे बिया आलेले आहेत ते त्यांच्या मार्फत रोगिंग करून घेणे, अशा प्रकारच्या मी ऍक्टिव्हिटीज शेतामध्ये करत असतो.
1: अच्छा, आपण म्हणालात की आपल्या शेतामध्ये आपण अनेक लोकांना आमंत्रित करता आणि हे जे प्रयोग आहे ते प्रयोग प्रत्यक्ष दाखवता, तर यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो?
0: तर यामध्ये पहिल्या प्रथम तर मी ज्या अखिल भारतीय स्तरावर एक वार्षिक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये कुठली व्हरायटी आयडेंटिफाय करायची किंवा शिफारशी असतात त्या शिफारीचं मी पूर्ण कॅफेटेरियामध्ये त्याला ठेवलं जातं आणि जवळजवळ जो काही ब्रीडर आहे ज्या काही व्हरायटी आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्याचाही मी एक कॅफेटेरिया बनवलेला असतो, जो माझ्या पंचकृषीतल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्याबाहेरील किंवा राज्याबाहेरील जसं मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, इथल्या शेतकऱ्यांना मी प्रत्यक्ष पाहण्याची संधी निर्माण करून देतो.
1: वा, आपल्या बोलण्यातनं जाणवलं की आपण जे तयार ब्रीड करता तर यावर अनेक संशोधन पण होतं आणि याला जास्त मागणी पण आहे. आपण म्हणालात की सोयाबीन व्हेरायटी कॅफेटेरिया आपण जो तयार केला तो नेमका काय आहे म्हणजे?
0: ऍक्च्युली सोयाबीन कॅफेटेरिया म्हणजे एक असं मॉडेल असतं की ज्या काही व्हरायटी आयडेंटिफाय झालेल्या आहेत किंवा रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत, पण ह्या जे काही सोयाबीनचे संशोधन केंद्र आहेत ते वेगवेगळे असतात. जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात 15-16 आहेत. कसबे डिग्रज आहे राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत, परभणी विद्यापीठ आहे, अकोला कृषी विद्यापीठ आहे, किंवा सेंट्रल झोनसाठी ज्या ज्या व्हरायट्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्या प्रत्यक्ष शेतकरी आणू शकत नाही, तर त्या अॅन्युअल ग्रुपमध्ये जे काही वान आयडेंटिफाय झालेले आहेत त्या वाहनाचं प्रत्यक्ष ट्रायल प्लॉट मी माझ्या शेतावर ठेवतो आणि ते ट्रायल बघून ते शेतकरी त्याचं अनुकरण करून त्याची लागवड करतात.
1: छान, आपलं एकूण कार्य बघता आपण दिलेल्या या सगळ्याच संभाषणातनं लक्षात आलं की अफाट असं कार्य आहे आणि या कार्याचं कौतुक म्हणून पुरस्कार देखील आपल्याला अनेक मिळाले असतील, तर आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आपण काय सांगाल?

0: मला सेंट्रल गव्हर्नमेंटचा ICAR च्या अंतर्गत IRA चा 2025 ला फेब्रुवारीमध्ये इनोव्हेटिव्ह फार्मर अवॉर्ड भेटलेला आहे. आणि आंतरस्टेटमध्ये मला उत्तराखंड सरकारचा बी पुरस्कार भेटलेला आहे, बिहार सरकारचा भेटलेला आहे, गोवा गव्हर्नमेंटचाही भेटलेला आहे आणि राजस्थान गव्हर्नमेंटचाही भेटलेला आहे. स्थानिक पुरस्कार तर 25-30 घरात आहेत.
1: वा वा, अभिनंदन आपल्याला मिळालेल्या या सगळ्याच पुरस्कारांसाठी. आणि मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की सध्या आपण कोणकोणत्या प्रकाराचं काम करत आहात या विषयावर?
0: याविषयी जे काही बायोफोर्टिफाईड व्हरायटी आहेत, म्हणजे जे आपल्याला आहारात आपल्याला जे काही प्रोटीन कमी पडतं, तर ते टोपूसाठी मी 142 किंवा NRC 150, 152 आणि 158 या व्हरायट्याचं मी उत्पादन घेऊन मी जे काही संबंधित माझे हैदराबादचे जे कोणी परीक्षित इंडस्ट्रीज आहेत त्यांना मी सप्लाय करतो.
1: वा दादा, आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलो आहोत आणि जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?
0: तर आपण सोयाबीनला तर आता दुसरा कुठलाही पर्याय सध्याच्या प्राप्त परिस्थितीत तर आपल्याकडे नाही. तर हे सोयाबीन हे एक रोबस्ट पीक आहे आणि आपल्याला कॅश क्रॉप देणार आहे आणि तेल आधारित क्रॉप असल्यामुळं या पिकाकडे जास्तीत जास्त वळणं गरजेचं आहे. आणि जे काय आपल्या व्हरायट्या आहेत नाविन्यपूर्ण व्हरायट्या, कारण बदलतं हवामान जे आहे, जागतिक तापमान जे बदलतं आहे, हवामान बदललंय, त्याला आनुषंगिक व्हरायट्याचा वापर करून नवीन नवीन पद्धती आणि मॉडेल वापरून आपण त्याच्यात प्रगती करून भरभराट घ्यावी एवढंच मी बोलू शकतो.
1: वा खरंच आपण दिलेला हा संदेश आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचला असेल. श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे दादा, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, सोयाबीन पिकातल्या या यशस्वी प्रयोगातली माहिती दिली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आलात, ही मुलाखत दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: पुणे आकाशवाणी केंद्राचे धन्यवाद, मला बोलवलं आणि मराठवाड्यातल्या एका प्रगतिशील शेतकऱ्याला इथं स्थान दिलं त्याबद्दल पुणे आकाशवाणी केंद्राचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो.

0: श्रद्धे हो, आत्ताच आपण ऐकलत शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी या अंतर्गत सोयाबीन पीक उत्पादक प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे मुक्काम पोस्ट सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर यांच्यासोबत सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद. श्रद्धे हो, यानंतर आता ऐकूयात कृषीवाणी या सदरात कांदा पिकातील काढणीपश्चात रोग व्यवस्थापन.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण कांदा पिकातील काढणीपश्चात रोग व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे काढणीपश्चात बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांमुळे कांदा पिकाचं 40% नुकसान होतं. कांदा पीक काढणीपूर्वी ते काढणीनंतरच्या रोगांपर्यंत योग्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं असतं. पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी हा बुरशीजन्य रोग शेतातील कांदा पिकावर आणि साठवणीतील कांद्यावर आढळून येतो. पांढऱ्या कांद्यावर जास्त प्रादुर्भाव दिसून येतो, त्यामुळे त्याच्या बाजार मूल्यामध्ये घट होते. रोगांच्या लक्षणामध्ये प्रामुख्याने कांद्यावर गडद हिरवा ते काळे ठिपके आणि रेषा दिसून येतात. हे ठिपके एकसारखे किंवा वेगवेगळे असू शकतात. या रोगाची बुरशी कांदा लागवडीतील शेतामध्ये उरलेला पालापाचोळ्यांमध्ये राहते आणि पुढील कांदा पिकावर आक्रमण करते. पोषक हवामान. या रोगासाठी जमिनीचा ओलसरपणा, आर्द्र हवामान, 20° सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान पोषक असतं. पोषक हवामानात रोगाची वाढ लवकर होते. रोगाचा प्रसार प्रादुर्भावित बल्ब, पानं इत्यादी तसंच सिंचनाच्या पाण्यातून देखील होतो. प्रसार होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये ओलावा आणि तापमान हे मुख्य कारण मानलं जातं. 20 ते 26° सेल्सिअस तापमान आणि जास्त आर्द्रता या बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. काढणीनंतर कांदा ओलसर असताना साठवला तर रोग वेगाने पसरतो. हा रोग मातीतून पसरतो. जर आधीच्या पिकात रोगाचा प्रादुर्भाव असेल तर बुरशी जमिनीमध्ये जिवंत राहते. व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय करताना कांदा पिकाची फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रादुर्भावित क्षेत्रामध्ये किमान 3 ते 4 वर्ष कांदा लागवड करू नये. कांदा पूर्ण पक्व झाल्यावरच तो काढावा.

0: पांढरा कांदा कडक उन्हात वाळवू नये, तो सावलीत किंवा हवेशीर ठिकाणी 7 ते 10 दिवस चांगला सुकवावा. उन्हात वाळवल्यामुळे कांद्याची गुणवत्ता खराब होते. कांदा साठवणुकीची जागा पूर्णपणे कोरडी असायला हवी. हवेतील ओलावा कमी ठेवण्यासाठी चाळीत हवा खेळती राहील अशी व्यवस्था असायला हवी. साठवणुकीपूर्वी कांद्यावर सल्फर डस्टची धुरळणी केली तर बुरशीची वाढ आपल्याला रोखता येते. साठवणुकीपूर्वी चाळ ही स्वच्छ करून निर्जंतुक करायला हवी. जीवाणूजन्य रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या कांद्यातून अमोनिया आणि हायड्रोजन सल्फाईडमुळे सडलेल्या अंड्यासारखा वास बाहेर पडतो. हा जीवाणूजन्य रोग असून तो सगळ्यात घातक आहे. या रोगामुळे कांदा बल्बच्या आतील भाग मऊ आणि बिलबिलीत झाल्यासारखा दिसतो. प्रादुर्भावित बल्ब पिवळा पडून नंतर तपकिरी होतो आणि त्यातून पातळ द्रव बाहेर पडतो. इजा झालेला कांदा बल्बमधून रोगाचे जीवाणू आतमध्ये प्रवेश करतात. हा रोग शक्यतो कांदा कापणीवेळी आणि साठवणीत दिसून येतो. रोगाचा प्रसार जमिनीतून आणि सिंचनाच्या पाण्यातून होतो. या रोगाला 25 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पोषक असतं. या रोगाच्या प्रादुर्भावाची कारणं म्हणजे काढणीच्या वेळी पाऊस झाला किंवा जमिनीत जास्त ओलावा असेल तर रोगाचे जीवाणू कांद्यात शिरकाव करतात आणि कांदा काढणी करताना खुरप्याने किंवा कापणी करताना विड्याने लागलेल्या जखमांतून जीवाणूंचा प्रवेश होतो. कांद्यावर किडींनी केलेल्या छिद्रातून रोगाचे जीवाणू कांद्यात शिरकाव करतात, त्यामुळे संसर्ग वाढतो. साठवणुकीच्या जागी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आणि जास्त ओलावा असेल तर रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होतो. याच्यावर उपाययोजना म्हणजे नत्र खतावर नियंत्रण करताना काढणीच्या 1 महिना आधी युरियाचा वापर पूर्ण बंद करावा. जास्त नत्रामुळे कांदा मऊ होतो आणि जीवाणूंचा प्रादुर्भाव लवकर होतो.
1: श्रोते हो, आपण ऐकलत कृषीवाणी या सदरात कांदा पिकातील काढणी पश्चात रोग व्यवस्थापन. श्रोते हो, आता जाणून घेऊयात बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव अनुक्रमे किमान, कमाल आणि सरासरी भाव क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये असे आहेत. बाजरी महिको आवक 521, किमान 3300, कमाल 3500, सरासरी 3400. गहू शरबती आवक 430, किमान 4200, कमाल 6300, सरासरी 5250. ज्वारी मालदांडी आवक 707, किमान 5400, कमाल 6400, सरासरी 5900. मका लाल आवक 3, किमान 2600, कमाल 2800, सरासरी 2700. मूग हिरवा आवक 42, किमान 9100, कमाल 9600, सरासरी 9350. हरभरा आवक 42, किमान 6000, कमाल 6800, सरासरी 6400. उडीद आवक 4, किमान 9000, कमाल 10600, सरासरी 9800. श्रोते हो, आता जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19

0: मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, याबरोबरच माझं घर माझं शेत हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम माझं घर माझं शेत. सादर करते होते धीरज केदारी. श्रोते हो, आता जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आने बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

0: श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा धर्म जपूया. धन्यवाद.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
2: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
1: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
0: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
2: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
0: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
0: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच NTA त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या CBI कोठडीत पाठवलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5

वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3ऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादीमुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवसरात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव KC वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे.
थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला, यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे.

0: इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकात्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हजयात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोतेहो, आज 16 मे चतुरस्त्र गायिका आणि स्वरसम्राज्ञी पद्मश्री माणिक वर्मा यांचा हा जन्मदिवस. त्यानिमित्तानं एक कलाकार या कार्यक्रमात आज जाणून घेऊयात माणिक वर्मा यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाविषयी आणि आस्वाद घेऊयात त्यांच्या स्वरांनी सजलेल्या आणि ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या गीतांचा. श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या भावविश्वाचा आढावा घेताना संगीत विश्वाला आपल्या सुरेल स्वरांनी नवा आकार देणारं नाव आपल्या समोर येतं ते माणिक वर्मा यांचं. त्यांच्या गीतांमध्ये एक मुक्तता जाणवते. त्यांच्या स्वभावासारखंच मुक्त असणाऱ्या त्यांच्या गाण्याला त्यांनी कुठल्याही प्रकारच्या बंधनात अडकवून ठेवलं नाही. त्यांच्या या स्वतंत्र शैलीवरच लोकांनी मनापासून प्रेम केलं. ऐकूयात त्यांच्या मंजूळ स्वरांनी अजरामर झालेलं हे गीत, शब्द राजा बढे यांचे तर संगीतबद्ध केलंय पु ल देशपांडे यांनी.

श्रोते हो, सात्विक, निर्मळ, मुक्त अशा अनेक विशेषणांची शब्दसुमनं माणिक वर्मा यांना नेहमीच वाहिली जातात. मात्र या सगळ्यात पुलंनी त्यांचं केलेलं कौतुक विशेष वाटतं, उठून दिसतं. माणिकबाईंना पुलं गुणीजन माणिक असं म्हणतात आणि त्यांच्या दैवी स्वरांचे चाहते याला सहज सहमतही होतात. एका लेखामध्ये पुलं म्हणतात, महाराष्ट्रात गीतांचा एक उत्सव सुरू झाला होता. गदिमा या गीतोत्सवाचे प्रणेते होते. जोडीला शब्दांना संगीतातून रंगून काढण्याची प्रतिभा लाभलेले सुधीर फडके होते आणि ती स्वरसज्ज गीतं घरोघरी पोहोचवणारा सोज्वळ, मोहक, सुंदर असा आवाज होता माणिकचा. या वाक्यात त्या मंतरलेल्या दैदिप्यमान काळाचं अलौकिक दर्शनच घडतं. ऐकूयात याच त्रिकुटानं निर्माण केलेली ही अजरामर कलाकृती.

श्रोते हो, हे गीत आपण ऐकलत माणिक वर्मा यांच्या स्वरात. शब्द होते गदिमा यांचे, संगीत होतं सुधीर फडके यांचं. माणिक वर्मांचं गाणं आजही आपल्याला ताजं वाटतं, कारण त्यांच्या गाण्यांमध्ये आपण विविधतेचा अनुभव घेतो. त्यांचं व्यक्तिमत्वच भुरळ पाडणारं होतं. त्या अंतर्बाह्य एकच होत्या, कुठेही कृत्रिमपणा नव्हता, आणि म्हणूनच त्यांचं गाणं कायमच निर्मळ प्रवाही राहिलं. त्यांची मूळ बैठक ही शास्त्रीय संगीताची होती. किराणा घराण्याची तालीम घेऊन त्यांच्या सप्तसुरांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या गुरु. पण माणिकबाई कधीही घराणेशाहीत अडकून राहिल्या नाहीत. संगीत सृजनाच्या कक्षा त्या नेहमी रुंदावत राहिल्या. गीतांमध्ये प्रयोगशीलता आणली. त्यांच्या भावगीतांनी जसं रसिकांना जिंकलं, तसंच त्यांनी गायलेल्या लावणीनेसुद्धा रसिकांच्या हृदयावर राज्य केलं.

0: चढ़ता चढ़ता धरा हाथ के वाटन से रुंदा
1: तो कैसा ला?

श्रोते हो, माणिक वर्मा यांनी गायलेलं गदिमांचं हे गीत होतं पुढचं पाऊल या चित्रपटातलं. संगीत क्षेत्रात स्वतःचं अलौकिक स्थान निर्माण करणाऱ्या माणिक वर्मा या कुटुंबवत्सल गृहिणी देखील होत्या. बऱ्याचदा कलाकाराच्या जीवनातील एकच एक पैलू लोकांच्या समोर येतो, पण त्या कलाकाराला त्याच्यातील त्या सृजनशक्तीला घडवणारे अनेक वेगवेगळे प्रवाह एकाच वेळी कार्यरत असतात. 16 मे 1926 रोजी पुण्यात जन्मलेल्या माणिकबाईंना दत्तूबुवा बागलकोटकर, बापूराव केतकर, बशीर खां यांसारखे महान कलाकार संगीत शिक्षक म्हणून लाभले. लेखक आणि गीतकार अमर वर्मा यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि 4 मुलींची आई म्हणूनही त्या तितक्याच खंबीरपणे संसारही त्यांनी केला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या त्यांच्या 4ही मुली आज त्यांच्या क्षेत्रात लोकप्रियता मिळवत आहेत. त्यांचा स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत आहेत. पदरात 4 मुली, सुखी संसार, लोकप्रियता हे सारं काही असूनही त्यांनी गाण्यावरची आपली श्रद्धा अजिबात डळमळीत होऊ दिली नाही. किराणा घराण्याची स्वरप्रधानता आणि आग्रा घराण्याची तालप्रधानता आत्मसात करून त्यांनी स्वतःची निर्माण केलेली स्वतंत्र शैली आजही रसिकांना भुरळ पाडते.

श्रोतेहो, स्वयंवर या नाटकातील ही रचना आपण ऐकलीत. कृष्णजी प्रभाकर खाडीलकर यांच्या या शब्दांना न्याय देणारा माणिक वर्मा यांचा हा आवाज होता. श्रोतेहो, माणिक बळवंत दादरकर असं माणिकबाईंचं पूर्ण नाव. त्यांच्या मातोश्री हिराबाई दादरकर या संगीत जाणकार होत्या. अर्थात त्यामुळंच संगीताचं बाळकडू हे त्यांना घरातच मिळालं. खरं तर माणिकबाई म्हणजे संगीत विश्वाला लाभलेलं माणिकरत्नच. शास्त्रीय गायनासोबतच त्यांनी भावगीतं, नाट्यसंगीत आणि भजनं गाऊन रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. 1955 आकाशवाणी पुणे केंद्रावर सुरू झालेल्या गीत रामायण या कार्यक्रमात त्यांनी गायलेली अनेक गाणी अफाट लोकप्रिय झाली. त्यांनी सुमारे 300 अधिक ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या. त्यांची गाजलेली नाट्यगीतं आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेत. 1974 त्यांच्या संगीत क्षेत्रातील अनमोल योगदानाला प्रणाम करत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांच्या स्मरणार्थ आजही मुंबईत माणिक वर्मा प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलंय. याद्वारे गुणी कलाकारांना माणिकरत्न पुरस्कार आणि शिष्यवृत्ती आजही दिली जाते. अर्थात माणिक वर्मा हे नाव चंदनासारखंच कायम सुगंध देणारं आणि येणाऱ्या हरेक नव्या संगीत पूजकाला प्रेरणा देणारं आहे, कायम राहील यात काही शंका नाही.

श्रोतेहो, 1986 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. अर्थात माणिक वर्मा यांचे सुरेल स्वर आणि त्यांचा तो दैवी आवाज यांनी एक काळ गाजवला. आजही त्यांचा आवाज आपल्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. भारतीय संगीतसृष्टीला आपल्या सुमधूर आवाजानं समृद्ध करणाऱ्या माणिक वर्मा यांचं 10 नोव्हेंबर 1996 रोजी मुंबई येथे निधन झालं. त्यांच्या सुरेल स्मृतींना आकाशवाणी पुणे परिवाराचा मानाचा मुजरा. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात ही रचना.

0: श्रोते हो, आपण ऐकलेल्या या गीताचे बोल आणि संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. श्रोते हो, माणिकबाईंच्या या सुरेल स्मृतींना त्रिवार अभिवादन करूयात आणि कार्यक्रमात आता इथेच थांबूयात.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम एक कलाकार. हा

0: कार्यक्रम केंद्रित होता स्वरसम्राज्ञी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जीवनावर. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:45 आपण ऐकू शकणार आहात समाचार संध्या आमच्या दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर लगेचच 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
0: श्रोतेहो, यानंतर ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या आमच्या दिल्ली केंद्रावरून.

0: न्यूज बुलेटिन।
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र। रात्रीचे 11:10 झाली आहेत। पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त आता जाणून घेऊयात। पुणे आणि परिसरात कमाल तापमान 38° सेल्सिअस इतकं असेल, तर किमान तापमान 23.7° सेल्सिअस इतकं राहील। पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि रात्रीचे 11:11:03 झाले आहेत। आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत। मी दिव्या जगदाळे आता आपला निरोप घेते। शुभरात्री। पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळीस। जय हिंद।